सुमेधा परांजपे, यवतमाळहून सुरेश पुट्टजवार, एनएम पाटील, प्रशांत मराठे, सुहास रिजबुड, प्राजक्ता देव, बार्शीहून प्रदीप कुमार कोटलवार, विठ्ठल कुलकर्णी, प्रभाकर आपटे, विलास जोशी ह्या सगळ्या मंडळींनी आतापर्यंत कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. माझी आपल्या श्रोत्यांना छोटीशी विनंती आहे की जेव्हा तुम्ही मेसेज कराल तेव्हा तुमचं नाव जरूर नोंदवा. आणि मी आपलं नाव सांगितलंय ऑनर ह्यासाठी पुन्हा एकदा नव्याने धन्यवाद म्हणण्याची खरंच आवश्यकता नाही. ते धन्यवाद माझ्यापर्यंत पोहोचलेत कारण मला नव्याने सहभागी होणाऱ्या श्रोत्यांबद्दल सांगायचं असतं. आणि जे श्रोते मेसेजेस पाठवत नाहीत किंवा फोन करत नाहीत तरीसुद्धा आपल्याशी कायम जोडलेले असतात त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद कारण तेसुद्धा आपल्या श्रोत्यांमध्ये कायम बरोबर असणारे श्रोते आहेत. अपूर्व श्रोत्री, प्रताप जाधव, चंद्रकांत ठाकूर, चित्रा कर्वे, खनिका भगत, आपल्याला मेसेज आहे अभय ह्यांचा, रघुनाथ पाटील, सुवर्णा चौघुले ह्यांनी सुद्धा मेसेज केला आहे. दोन गीतं आणि त्यानंतर पुढे जाणार आहोत शिथिलतेबद्दल बोलणार आहोत जी खूप महत्त्वाची असते. कुठलंही काम करण्याआधी रिलॅक्स होणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

रिलॅक्सेशन बद्दल बोलत असताना मला वाटतं रिलॅक्सेशन बद्दलच आपलं हे शेवटचं आत्ताचं विधान ज्या विचाराबद्दल आपण बोलतोय जो अत्यंत महत्त्वाचा आहे. रिलॅक्सेशन बद्दल विचारवंत असं म्हणतात की शिथिलता का महत्त्वाची आहे, कारण आपल्यामध्ये जो ताण येतो किंवा तणावाला आपण बऱ्याचदा सामोरे जातो, हा ताण तणाव बऱ्याचदा हा फक्त आपल्या विचारांमुळे आलेला असतो. प्रत्यक्ष जेव्हा आपण कृती करतो किंवा प्रत्यक्ष आपण त्या परिस्थितीकडे बघतो तेव्हा थोडं हे शिथिलता किंवा रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला जाणवतं की परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली नाही, किंवा आपल्याला जो जेवढा ताण यायला हवा होता, जेवढा तणाव जाणवायला पाहिजे होता, तसं नाही आहे. आपण विचारानंच त्याला फार मोठं केलेलं आहे. ओव्हर थिंकिंग हा इतका भयानक प्रकार असतो की आपण एक मालिका असते ती शृंखला होते तयार, साखळी, एक विचार बस निगेटिव्ह येत आहेत कुठून येत आहेत असं वाटतं कधीतरी. आणि हा आपला सुद्धा अनुभव असेल, अरे येत आहे कुठून आणि जाणार आहेत कधी. तर त्या सगळ्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. म्हणून रिलॅक्स असं फार छान म्हणतात ती सगळी मंडळी, रिलॅक्स. आणि मग आपण विचार करायला हवा आहे थोडासा की हा तणाव आहे, ताण आहे, हा फक्त आपल्या अतिरिक्त विचारांमुळे तर नाही आहे ना. आणि हा विचार करण्यासाठी रिलॅक्स. सुंदरचं गाणं. त्याआधी कुणी कुणी आत्तापर्यंत नव्याने सहभाग घेतला आहे त्याबद्दल सांगते पटकन. सुप्रिया सुगवेकर, नित्यानंद पाटील, अशोक शिंत्रे, वैष्णवी खुटले, मोहन गाडेकर, आपल्याला मेसेज आहे अनुया गांधी यांचा, रुचिरा दाते, शिवाजी दळवी, प्रिया फाटक, शिरीष कळसकर, सुभाष

चव्हाण, उदय मिस्त्री, ऋषिकेश दांडेकर, कांचन रानडे, विकास आणि राजश्री कुलकर्णी, सतीश मगर, विवेक लोंढे, रत्नाकर सोहनी, मंगेश घरत, गणेश मगर, बाळशीराम आणि योगिता जाधव, स्वाती कुलकर्णी, शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर, या सगळ्यांनी नव्याने आत्ता मेसेजेस पाठवलेत. एक गाणं ऐकवते आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पुढल्या विषयाकडे, म्हणजे गड किल्ला, एखादा कुठला तरी किल्ला आणि त्यावर असलेलं मंदिर, याबद्दल.

आणि आता किल्ल्यावरचा तलाव आणि त्या तलावापाशी असलेलं एखादं मंदिर याबद्दल आपण बोलत असताना आज आपण सोनोरी किल्ल्याबद्दल बोलणार आहोत. सोनोरी किल्ला जो पुण्याजवळ आहे, सासवडजवळ, आणि या सोनोरी किल्ल्यालाच मल्हारगड असं सुद्धा म्हटलं जातं. मल्हारगड म्हणजे आपल्याकडे

असा आकार त्याचा आहे. पण त्याच्यामुळे किल्ल्यावर जे कोणी वास्तव्याला होते त्यांच्यासाठी पाणी मात्र मुबलक प्रमाणात होतं. तलाव उतरून जाण्यासाठी सुबक पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि जसजसं पाण्याची पातळी खाली खाली होत जाते तसतशी ह्या पायऱ्यासुद्धा अजून खोल खोल खोल खोल असा जात राहतात. आणि खरंच इतका छान खोदून काढलाय, उत्तम दगडी तटबंदीचा भाग आहे चारही बाजूंना. आणि खाली उतरून मी म्हटलं तसं पायऱ्या हे मल्हारगडावरच्या तलावाचं म्हणूया किंवा मोठं टाकं पाण्याचं म्हणूया त्याचं वैशिष्ट्य आहे. दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली. बरेचसे आपले किल्ले हे अशा महत्त्वाच्या जागांवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा बांधले गेले होते. मल्हारगड त्यातला एक आहे. आणि या किल्ल्यावर किंवा या गडावर मंदिरं कोणाची आहेत तर अगदी जवळ नाही म्हणता येणार, पण या तलावाच्या किंवा मोठ्या टाक्याच्या जवळ दोन मंदिरं आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं खंडोबाचं मंदिर आहे, अश्वरूढ खंडोबा आणि म्हाळसा यांच्या सुंदर मूर्तींचं मंदिर किल्ल्यावर आहे. आणि एक मोठं आणि प्रशस्त असं शंकराचं मंदिरसुद्धा किल्ल्यावर आपल्याला त्याचं दर्शन घेता येतं. त्यामुळे असा हा मल्हारगड आपल्या या इतिहासातले जे गडकिल्ले आहेत त्यातला शेवटचा बांधला गेलेला किल्ला, छानसं टाकं किंवा मोठं तळं जे बांधलं आहे बांधीव आणि त्याच्यावर खंडोबा आणि शंकर यांची मंदिरंसुद्धा आहेत.

0: आणि आता निरोप घ्यायच्या आधी शिरीष बेलसरे, राहुल हंबीर, सुरेश जेजूरकर, अविनाश तारे, सुधाकर कलगुटकर, विजय देवारे, महेश पाटील, हेमंत लेले, सुनीता उत्तुरकर, हेमंत भालेकर, त्यानंतर श्रीकांत गोखले, हिंदूराव शेवाळे, वासुदेव भिडे, मीनाक्षी राजे, दीपा पालकर, मंगेश घरत, सुहास सरवटे, संतोष भंडारी, वीणा नाडकर्णी, जगदीश पाटील, मिलिंद शेट्टे, या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आणि आता इथेच थांबतीये वंदनमध्ये. गाणं ऐकवणारे छान आणि त्यानंतर बातम्या असतील 6 वाजता दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या. आणि आपण भेटूया रेनबो फंडेच्या पूर्वार्धात 6:05.
1: पुण्यक्षेत्रया नाही धरणीवरी

0: 91 90
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
1: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत.
0: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
1: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
0: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm, itheno aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day.
3: आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. पावसाचं काय गमतीशीर चालू आहे, म्हणजे काही ठिकाणी छान पडतोय, आषाढातला जसा पडायला हवा तसा. काही ठिकाणी म्हणजे अशी सर येते जोरात की असं वाटतं बापरे, आता हा पाऊस जर अजून एक तासभर किंवा अर्धा तास जरी असाच पडत राहिला ना काय म्हणजे होईल माहीत नाही. आणि नंतर 5व्या मिनिटाला आपण अगदी बाहेर जायच्या तयारीत असतो, पूर्ण छत्री बित्री रेनकोट, आणि बाहेर गेल्यानंतर असं वाटतं की अरे कुठे गेलाय पाऊस. असं सध्या सुरू आहे. तुमच्या इथे सुद्धा असंच आहे का? रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलो आहोत. सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया आणि त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत. स्वागत सिरीज आहे, सगळं असणार आहे. आज एक महत्त्वाचा दिवस आहे महाराष्ट्रात, काही ठिकाणी साजरा होतोय, त्याबद्दल सुद्धा बोलूया. हळूहळू एक एक विषय उलगडत जाईल, छान छान गाणी असणार आहेत आणि तुमचा सहभाग सुद्धा महत्त्वाचा आहे.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: ओंबी वार्याशी दोंबी करती या फिरमान फिरमान गाऊ मोठ वर्त गाने गाऊ मोठ वर्त गाने।
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
4: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 MHz, म्युझिकली योर्स।
5: आपल्या सगळ्यांचा आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असला तरी सुद्धा एकत्रित आनंद साजरा करण्यासाठी शेती म्हणा किंवा निसर्गाने जर छान आपल्याला त्यावर्षी पाऊस चांगला पडला किंवा थंडी छान पडली, निसर्गामध्ये होणारे बदल जे आपल्याला असं म्हणतो ना आपण की वेळापत्रकानुसार झाले, तर आपला आनंद अधिक वाढतो असं एक निरीक्षण आहे का? म्हणजे तुम्हाला असं जाणवतं का की वा ह्यावर्षी पाऊस छान पडला, आपण सुखावून जातो। कारण विचारांची साखळी इथपर्यंत पोहोचते की मग शेतीची कामं चांगली होतील, मग पीक चांगलं येईल, मग सगळेच आनंदी राहतील, असं सगळं एकाला एक जोडलेलं ते। आणि आपले सण आणि उत्सवसुद्धा बरेच शेतीवर अवलंबून किंवा शेतीशी संबंधित आहेत। आज महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी बेंदूर साजरा होतोय, खरं तर अजून 2 दिवसांनी बऱ्याच ठिकाणी साजरा होईल म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी, पण आज सुद्धा काही ठिकाणी बेंदूर साजरा करण्याची पद्धत किंवा आज काही ठिकाणी होणार आहे, म्हणजे कुठे तर कोल्हापूर सांगली पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आज बेंदूर असणार आहे आणि बऱ्याच भागांमध्ये मग 29 तारखेला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तो असणार आहे, आज उद्या असं। पण किती छान गोष्ट आहे की शेतीची कामं पार पडल्यानंतर शेतीसाठी आपल्याला जे आपले मित्र असतात, आपल्या बरोबर जे बरोबरीने राबतात किंवा जास्तच आपण म्हणूया, त्या आपल्या साथीदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस काही ठिकाणी ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा केला जातो, काही ठिकाणी आत्ता आपण नेहमीचा जो बैलपोळा असतो आपला तेव्हा तो साजरा केला जातो, काही ठिकाणी आषाढ पौर्णिमेला म्हणजे अजून 2 दिवसांनी साजरा होईल, काही ठिकाणी आषाढ पौर्णिमेच्या 2 दिवस आधी साजरा केला जातो बेंदूर। म्हणजे थोडक्यात दिवस वेगवेगळे असले, वेगवेगळ्या वेळी ते साजरे होत असले तरी सुद्धा प्रत्येक वेळेला त्यामागची भावना एकच असते, कृतज्ञता। आणि राबल्यानंतर त्या जीवांना सुद्धा विश्रांती मिळाली पाहिजे आणि त्यांच्यामुळे आपलं काम सोपं होतंय, सुकर होतंय या जाणीवेतून त्यांना सुद्धा उत्साह वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे

हा एक सण आहे. ह्यामध्ये किती छान गोष्ट आहे बघा, की बेंदूरच्या आधी काय केलं जातं, की त्या दिवशी म्हणा किंवा त्याच्या आधी बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात. ही किती छान गोष्ट आहे. काही ठिकाणी अशा पद्धतीने ही एक आहे प्रथा की अशा प्रकारे त्याला गरम पाण्याची आंघोळ घालणं किंवा त्याचे खांदे शेकणं. इतकं छान वाटलं हे वाचल्यानंतर की किती म्हणजे त्यामध्ये प्रेम असेल, माया असेल, की अरे ते सगळे नांगर जेव्हा नांगरणी केली जाते आणि विशेष करून पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा चिखल नांगरला जातो तेव्हा त्यासाठी किती कष्ट लागू शकतात ह्याची आपण फक्त कल्पना करू शकतो. आणि मग त्यातून दमलेली ही सगळे आपले मित्र, त्यांचे खांदे शेकून काढणं आणि मग त्यांना अर्थात गोडाधोडाचा नैवेद्य असतो ते तर सगळं आहेच, त्यांची पूजा केली जाते हेही आहे. पण त्याबरोबरीने मातीचे बैल पूजण्याची सुद्धा बेंदूरच्या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने एक पद्धत आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतीची कामं पूर्ण झाल्यानंतर बैलांना, आपल्या ह्या मित्रांना आराम म्हणून बेंदूर साजरा होतोय पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी तो 29 तारखेला असणार आहे. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा आपण तो साजरा करू आणि आज काही ठिकाणी. पण ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत, ह्या सगळ्या ज्या परंपरा आहेत आपल्या निसर्गाप्रती आणि निसर्गातले वेगवेगळे घटक जे आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी आपल्या बरोबर असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही किती सुंदर गोष्ट आहे आणि ही किती आपण उत्तमोत्तम पद्धतीने साजरी करतो ह्याची ही उदाहरणं आहेत. मग ती आषाढ पौर्णिमेला असेल, 2 दिवस आधी असेल, किंवा मग बैलपोळ्याच्या दिवशी असेल, कुठलाही दिवस असो, ही कृतज्ञता व्यक्त करणं मला वाटतं ह्या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ही भावना जपणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जेव्हा आपण माणूस म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करतो आहोत तेव्हा. 2 गाणी ऐकवणार आहे आणि मग पुढल्या विषयाकडे.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
2: एकत्र
1: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 MHz, म्युझिकली योर्स।
5: रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर, आणि आज आपल्या बरोबर आहे मी रश्मी आंबेडकर। पुढे जाण्या अगोदर म्हणजे स्वागत सिरीज आपली सुरू आहे, कुठल्या कुठल्या नवीन गोष्टींचं स्वागत आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने करतो त्याबद्दल बोलत असताना आज एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत। पण त्या अगोदर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज, मग एक गाणं असेल आणि मग स्वागत सिरीजकडे जाऊया। हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज। काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची नोंद झाली। कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 25 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 26 अंश सेल्सिअस। सापेक्ष आर्द्रता आणि पावसाची नोंद दोन्ही ठिकाणची उपलब्ध होऊ शकली नाही। येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज, आकाश मुख्यतः ढगाळलेलं राहील, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे आणि काही वेळेला मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा आहे, आणि यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किलोमीटर इतपत राहण्याची शक्यता आहे। कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे। महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटर पर्यंत वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किलोमीटर आणि काही वेळेला तो 60 इथपर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि गोवा किनारपट्टीवर या काळामध्ये मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना वेधशाळेने दिली आहे। त्याबरोबरीने भरतीच्या वेळी लाटा समुद्रात येणाऱ्या त्याची उंची साधारण 3.0-3.1 मीटर्स इतपत राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचाही विचार करून समुद्रात न जाणं अशी एक सूचना वेधशाळेने दिलेली आहे।

0: ठाणे पालघर रायगड जिल्ह्यांकरता मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या 24 तासांमध्ये येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली. आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.
1: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ म्युझिकली युअर्स.
0: मी काय करते, आतापर्यंत कोणी कोणी सहभाग नोंदवलाय ते पटकन सांगते आणि मग त्याच्यानंतर गाणं आणि एखादी गोष्ट नव्याने आपण तिचं जेव्हा स्वागत करतो आपल्या आयुष्यात तेव्हा त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत स्वागत सिरीजमध्ये. अरुण घोगळे, अंजली पाटील, सुनील आणि जागृती म्हात्रे, रवींद्र साने, सुरेश जोशी, प्रमोद शेंडे, के राघव कुमार, फिरोज, रत्नाकर सोहनी, सुनील बर्वे, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे संदेश मेळेकर, अरविंद कुलकर्णी, अतुल आणि अनुराधा दंडवते, दीपा प्रधान, राजेंद्र अल्दर, त्यानंतर वैष्णवी खुटले, अरुण कुवळेकर, रवींद्र सरनाईक, स्नेहल सुरेश आरेकर, मंगेश घरत, प्रांजल गुर्जर, ओमकार काटकर, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे भूषण पाटील यांचा, गणेश यांनी मेसेज केला, अरुण गावकर, मधुलता आणि सोनाली चेऊलकर यांनीही मेसेज केलेला आहे, प्रमोद राऊत यांचा मेसेज आलेला आहे, संध्या गावकर, मानसी मोघे, विजेंद्र घाटोळ, कैवल्य पाटील, सी आर स्वामी, नम्रता सावंत, मानसी लवाटे, त्यानंतर आपल्याला सुधीर कांदळगावकर यांचा मेसेज आहे, कमलाकर शेळके, आपल्याला मेसेज आहे रेवती, रवींद्र सरनाईक, प्रमोद चिंचोळकर, श्रावणी आणि मंगेश भगत, विजय जोशी, भूषण सप्तर्षी, कीर्तिकुमार वर्तक, त्यानंतर वर्षाउदय, चिरंतन राऊत, आपल्याला सरोज कुरडुकर यांचा मेसेज आहे, श्रीकांत फणसळकर. आणि आपल्या काही श्रोत्यांनी सांगितलंय आवर्जून की आज आमच्या इथे बेंदूर साजरा होतोय, तर त्याच्या शुभेच्छा सगळ्यांना आणि खूप उत्साहात आणि छान साजरा करा आणि सगळ्यांपर्यंत तो आनंद आपण साजरा करूया ना एकमेकांपर्यंत, तर असा वाटत राहूया आणि वाढवत राहूया. सुंदरसं गाणं आणि त्यानंतर आज आपण स्वागत सिरीजमध्ये कोणाचं स्वागत करणार आहोत या गाण्यानंतर.

0: आणि स्वागत सीरीज मध्ये आज आपण कुठल्या गोष्टीचं स्वागत करतोय तर नव्या सवयीचं स्वागत करूया. काही काही वेळेला काही महिन्यांनंतर ना आपण आपलं स्वतःचं एक पुस्तक मेंटेन केलं पाहिजे की अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अनेक काळापासून आपल्याला दूर करायच्या आहेत आणि पेक्षाही नवीन सवय एखादी अंगी बाणवायची. वाव, अंगी बाणवायची अशी म्हणजे नवीन सवय. मी फार मोठ्या अशा महत्त्वाकांक्षी सवयींबद्दल सांगणार नाही आहे की मी रोज अर्धा तास व्यायाम करीन. ती तर आपण 1 जानेवारीपासून सुरू करण्याचा विचार करत असतो आणि मग त्याचं पुढे काय होतं काही जणांच्या बाबतीत हे न सांगणंच बरं. पण छोट्या छोट्या सवयी की बाबा रोज मी माझा डेस्क जे माझं जे टेबल आहे ते मी रोज जेव्हा जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल तेव्हा ते नीट ठेवण्याचा प्रयत्न करेन. आता काही जणांना असं वाटेल हे काय तर आमचं म्हणजे नेहमीच असतं, पण काही जणांना ते नाही जमत. काही जणांसाठी ती सुद्धा पहिली पायरी असू शकते नव्या सवयीची. तर इथून आपण अगदी छोट्या सवयीपासून सुरू करू शकतो की एखाद्या खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना माझा बऱ्याचदा लाईट राहतो, माझा बऱ्याचदा फॅन राहतो. हाताला सवयच लावणार आहे आता आधी डोळ्यांना की बघा बटन सुरू आहे का आणि मग बाहेर जाणार आहे. इतक्या बारीक सवयींपासून आपण सुरुवात करू शकतो आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदा काय, त्याचं स्वागत कसं करायचं, त्याचं दडपण न आणू देता किंवा अरे काय करतोय असं न करू देता की त्याचं स्वागत कसं करायचं की ह्याने हाताला एक सवय लागल्यानंतर रोजच्या आयुष्यामध्ये उत्साह येणार आहे, एक शिस्त लागणार आहे. तुमच्या सवयीवर हे अवलंबून असतं ऑफकोर्स. नियोजन मला चांगलं जमणार आहे, जे काही काळापूर्वी छान होतं पण मधल्या काळामध्ये सुटलं होतं कोणत्या तरी कारणामुळे ते आता परत मी मिळवणार आहे. माझ्या स्वतःमध्ये मला छान बदल दिसायला लागणार आहे, मी अधिक कॉन्फिडंट होणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होते जेव्हा एखादी कुठली तरी चांगली सवय, चांगली म्हणजे काय, जी आपल्याला उपयुक्त असते ती ती व्यक्तिगणिक बदलते. त्यामुळे चांगलं वाईट म्हणजे हे हेच चांगलं हेच वाईट हे आपण प्रत्येकासाठी तसंच्या तसं नाही ठरवू शकत. त्यामुळे आपल्याला जी उपयुक्त आहे आपल्यासाठी जी चांगली आहे ती सवय आपण हळूहळू पुन्हा एकदा नव्याने आपल्या आयुष्यात आणूया आणि तिचं स्वागत अशा प्रकारे करूया की बाई तुझं मला टेन्शन येत नाही आहे, तुझा तणाव येत नाही आहे मला, पण तुझ्या नव्याने येण्याने किंवा तुझ्या येण्याने माझं आयुष्य छान होणार आहे, सकारात्मक होणार आहे आणि चांगले बदल माझ्यामध्ये मी अपेक्षा करते की माझ्यामध्ये चांगले बदल होणार आहेत. आणि चक्क लिहून काढायचे की ही सवय आणल्यापासून आयुष्यात हे व्हायला लागलेलं आहे. करून बघायला काय हरकत आहे, पण असं स्वागत जर आपण चांगल्या सवयीचं केलं तर त्याचा एक खूप खोल परिणाम जो आपल्याला अपेक्षित असतो आणि काही वेळेला तो हवेत राहण्याची शक्यता असते तो अपेक्षित परिणाम आपल्यावर होऊ शकतो. येस,
1: गुरुर् ब्रह्मा.
0: एक सुंदर कार्यक्रम आपण ऐकणार आहोत त्याची आठवण करून देते. गुरु पौर्णिमेला
1: गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी शिकवून जाणारे अनुभव.

शिक्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. गुरु पौर्णिमा विशेष

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: पणा येऊ शकतो असाही एक निष्कर्ष किंवा निरीक्षण सांगतं. त्यामुळे काही सवयी बदलत राहणं आणि जेव्हा आपण बदलतोय तेव्हा हाच विचार करत राहणं की जी नवी सवय आपण अंगीकारू ती आपल्या आयुष्याला कसा चांगला एक चांगलं वळण देईल किंवा आपल्या आयुष्यामध्ये कसा चांगला परिणाम घडवून आणेल असा जर विचार केला तर सवयींचं स्वागत आपण अधिक सुंदर पद्धतीने करू शकतो, नव्या सवयींचं स्वागत. एक छोटासा विराम आणि मग दोन गीतं ऐकवणार आहे आणि आजचा एक खूप महत्वाचा दिनविशेष आहे त्याबद्दल बोलणार आहोत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवता.

स्वप्न म्हणजे कोणती? स्वप्न म्हणजे ती नाही की झोपल्यानंतर आपल्याला पडतात. स्वप्न कोणती? जी आपली झोप उडवतात, आपल्याला जाग ठेवतात, ती खरी स्वप्न. हा संदेश त्यांनी तरुणांना दिला आणि हा संदेश जगभर प्रसिद्ध झाला. सगळेच जगातले तरुण या संदेशामुळे प्रेरित झाले की झोपेत असताना जे आपण स्वप्न पाहतो ते खरं स्वप्न नाही. खरं स्वप्न कुठलं? ज्याने आपली झोप उडाली पाहिजे. अर्थात जे आपल्याला साध्य करायचं आहे त्याचा ध्यास आपण कायमस्वरूपी ठेवला पाहिजे, त्याने झोप उडाली पाहिजे, अशा पद्धतीचं काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे राष्ट्रपती, त्यांचा आज स्मृतिदिन आहे. 11वे राष्ट्रपती, भारतरत्न ह्या सर्वोच्च सन्मानाने गौरवित त्यांना करण्यात आलं होतं. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हटल्यानंतर एक असं व्यक्तिमत्व ज्यांची राहणी खूप साधी आणि त्यांचं संवाद साधणं सगळ्यांबरोबर आणि विशेषत विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणं हे इतकं प्रभावी होतं की जगभरात त्यांचं व्यक्तिमत्व, त्याच्याबद्दल त्याची प्रेरणा किंवा त्या व्यक्तिमत्वाला सगळेजण अत्यंत मनापासून त्याचा आदर करणारे असं हे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यांच्याबद्दल बोलत असताना त्यांचं आयुष्य सुद्धा सुरुवातीला अत्यंत खडतर म्हणण्यापेक्षा अशा एका परिस्थितीतून गेलं जिथे त्यांना आयुष्यात आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे ह्याची प्रेरणा मिळाली. आणि त्या कठीण काळातून पुढे येत येत शिक्षण घेतलं त्यांनी. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ते ओळखले जातात. आणि अशा पद्धतीने शिक्षण घेत काय आपल्याला आणखीन आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणता येतील, कशाने आपण प्रेरित होतोय, आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो, देशासाठी करत असताना एका पदावर पोहोचल्यानंतर जेव्हा आपलं म्हणणं सगळे ऐकतायत, ते ऐकायला सुरुवात केल्यानंतर आपण कोणाबद्दल बोललं पाहिजे, देशातल्या तरुणांना कसं एकत्र केलं पाहिजे, विद्यार्थी किती महत्त्वाचे आहेत, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, आणि अशा त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वांच्या वैशिष्ट्यामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण जगभर अत्यंत आदराने, प्रेमाने आणि सन्मानाने त्यांचं नाव घेतलं जातं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करूया. आणि हे गाणं ऐकून नंतर थोडाच वेळ आपल्याकडे असणार आहे, कोणी कोणी सहभाग नोंदवला ते सांगेन आणि मग प्रादेशिक बातम्या असतील. शिक्षण हे आपल्याला आपल्या ज्ञानाच्या आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या कक्षा किती रुंदावतं हे सुद्धा त्यांनी वेळोवेळी जिथे ते जातील तिथे त्यांनी सांगितलं की शिक्षणाचं महत्त्व, शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षित असलं पाहिजे, तर आपल्याला साध्य करायच्या सगळ्या गोष्टी आपण अधिक चांगल्या प्रकारे तिथपर्यंत पोहोचू शकतो.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाययोजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल. यासंदर्भात पंतप्रधानांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: दरम्यान पेपरफुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात स्वदेशी पर्यावरण रक्षण जलसंवर्धन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी पिनाक आणि कुशल क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
1: साथियो, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
0: कॅच द रेन अभियान, एक पेड मा के नाम तसंच पर्यावरण संवर्धनातील लोकसहभागाचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय खेळाडू, शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांचं यश, विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण आणि नवोन्मेष क्षेत्रातील कामगिरीचा मोदी यांनी मन की बातमधून गौरव केला. नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी कालच्या मन की बातमध्ये दखल घेतली. याबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,
2: कॅसरीन कॅम्पेनमध्ये सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावा. त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजनामध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढे क्षेत्र आपण निश्चित केला तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे. नंबर 1, ते कमी खर्चमध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं

0: भूजल स्तर विहीर पुनर्भरण या एक योजना करून वाढून जाणं. तिसरा भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट अप्लाय करता येतो. चौथा या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आजच्या डेटमध्ये पाणी आपण कसं काढून घेऊ त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित तिरंगा मोर्चामध्ये त्यांनी काल युवकांना संबोधित केलं. आजची तरुण पिढी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. धुळे शहरात देखील विविध सामाजिक संघटना तसंच विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. अधिक माहिती ऐकूयात आमच्या प्रतिनिधीकडून.
2: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून जिल्ह्यात 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत तर 93,000 हेक्टरवर पेरण्या आणखी झालेल्या नाहीत. सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
1: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात काल सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाईनं एकंदर 190 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं 35 धावांनी जिंकला असून मालिका देखील 3-0 अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांच्या जोरावर 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेनं 157 धावा केल्या. रायन बर्लनं सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील वीर धरण पूर्णक्षमतेनं भरलं आहे. त्यामुळे पंढरपूरजवळील भीमा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. इतर 2 जण जखमी झाले आहेत. गोदावरीच्या पात्रातील वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानं 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पुराच्या पाण्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. येत्या 5 दिवसात राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर रायगड पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या

नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया आणि मग आनंदी राहण्याचा उपाय पटकन कोणता ते सांगणार आहे.

आणि आता पटकन आनंदी होण्यासाठी काय करायचं असं वाटतंय आपल्याला, की आता आनंदी व्हायचंय, आत्ता ह्या क्षणाला छान वाटून घ्यायचंय, स्वतःला छान वाटून घ्यायचंय, त्यासाठी काय करायचं? मध्यंतरी मी असं सांगितलं होतं की आपले आवडीचे सुपरस्टार किंवा आपल्याला असं जर सेलिब्रिटी वगैरे होता आलं तर असं आपण कसे वावरू, तसं थोडंसं इमॅजिन करायचं असं सांगितलं होतं, राईट? आज ना त्याच्या पुढची स्टेप आहे, म्हणजे मध्यंतरी माधुरी दीक्षितने एका तिच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की काहीतरी कोणीतरी यादी विचारली की मॅडम तुम्हाला काय काय हवं आहे ती जरा यादी सांगा, काही वर्षांपूर्वीची गोष्ट, आणि तिच्या पुढे ना कागद आणि पेन दिला की काय हवं आहे त्या गोष्टी लिहून काढा, मी त्या वस्तू घेऊन येतो. आणि तिने कागद आणि पेन आल्यावर नेहमीप्रमाणे तिची सही करी की तिला असं वाटलं की अरे तिचं डोक, म्हणजे ती इतकी मसल मेमरी झाली की कागद आणि पेन आल्यावर सहीच करायचं, ऑटोग्राफ दिला. किती भारी कल्पना आहे ही, मनातल्या मनात करायची, कागद पेन उचलून घेतला तर काही हरकत नाही आहे. पण बघा, आपण इतर वेळेला आपली जी सही करतो ती, आणि जर समजा तुमच्याकडे कोणी तुमचा ऑटोग्राफ मागितला, ऑटोग्राफ प्लीज, तर तो ऑटोग्राफ तुम्ही कसा वैशिष्ट्यपूर्ण कराल तुमचा सहीचा, ते थोडंसं इमॅजिन करूया, आणि कसं सजवाल तुमच्याच नावाला, तुमच्याच सहीला, ते थोडासा विचार करूया. बघा, इतकं भारी वाटतं. एकतर आपण आपलं नाव सुंदर लिहितो छान, आणि त्याला ना असं काहीतरी रश्मी तसं उगाच काहीतरी सार मोठा वगैरे कोणीतरी ऑटोग्राफ घेतलाय असं असं उगाच आपल्याला कधी कधी वाटू शकतं, आणि त्याने बरं वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, छान वाटतं की कोणीतरी आपलं ऑटोग्राफ घ्यायला आला आणि असं म्हणत रश्मी असं लिहिलंय तर कसं वाटतं. इमॅजिन करा स्वतःचं नाव आणि ऑटोग्राफ असा द्या कोणाला तरी मनातल्या मनात. छानसं गाणं ऐकणार आहोत यानंतर, आणि त्यानंतर 7:30 7:30 राष्ट्रकुल स्पर्धा ज्या सुरू आहेत त्यांचे हायलाईट्स आपण ऐकणार आहोत. ते दिल्ली केंद्राहून असतील. ह्या गाण्यानंतर लगेचच आपण ते हायलाईट्स ऐकणार आहोत 7:30. आणि तो उपाय केल्यानंतर कसं वाटलं सांगा मला, अशी स्वतःचीच सही छान.

बरोबर 7:30 राष्ट्रकुल स्पर्धेचे हायलाइट्स आपण ऐकणार आहोत, पण त्याआधी मीनल महंत, अपर्णा पटवर्धन, श्रीनिवास हिंगणे, विलास टेमकर, राजेंद्र अल्दर, रघुनाथ जुवाटकर,

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग। लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर। अज्ञात मुंबई, आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा सातवा भाग।
1: गेटवे ऑफ इंडियाचं डिझाईन एकदाचं निश्चित झालं, मात्र त्यात पुन्हा काही बदल करण्यात आले। त्यात लांबी, रुंदी आणि उंचीच्या प्रमाणातही काही बदल केले गेले। पूर्वीच्या 80 फुटांच्या उंचीऐवजी 85 फुटांची उंची नक्की करण्यात आली, रुंदी 68 ऐवजी 64 फुटांची करण्यात आली आणि लांबी 150 फुटांऐवजी 143 फुटांची असणार होती। मधली मुख्य कमान आणि तिच्या डाव्या उजव्या बाजूला प्रत्येकी एक अशा एकूण 3 कमानी असणार होत्या। घुमट पूर्वीच काढून टाकण्यात आले होते, त्याऐवजी मधल्या मुख्य कमानीवर 4 लहान आकाराच्या मनोऱ्यांचं नियोजन केलं होतं।
0: गेटवे ऑफ इंडियाची बांधणी आणि रचना यावर सूचना करण्यासाठी महानगरपालिकेनं नेमलेल्या समितीला आराखडा मान्य झाला। तरीही या समितीचे सदस्य जोसेफ बाप्टिस्टा यांनी ताजमहाल हॉटेलच्या शेजारी असलेली ग्रीन्स रेस्टॉरंटची इमारत आणि जागा ही गेटवे प्रकल्पासाठी ताब्यात घ्यावी अशी सूचना केली। 4 मे 1914 रोजी महानगरपालिकेच्या मासिक बैठकीत महानगरपालिकेनं सरकारनं सादर केलेल्या आराखड्यावर काही किरकोळ सूचना करून प्रस्तावित वास्तूसाठी अधिकच्या 1 लाख रुपयांच्या देणगीला मंजुरी देण्यात आली। महानगरपालिका आता आधी ठरलेल्या 1 लाख रुपयांऐवजी 2 लाख रुपये 4 समान हप्त्यांमध्ये देणार होती।
1: नवीन गव्हर्नर विलिंग्टन यानं गेटवेच्या बांधणीमध्ये वैयक्तिक लक्ष घालून डिझाईनमध्ये बदल करायला सुरुवात केली होती। त्याच दरम्यान जुलै 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं। या युद्धात इंग्लंडचा सहभाग होता, त्याचा परिणाम भारतातल्या ब्रिटिश सत्तेवर होणं अपरिहार्य होतं। गेटवेच्या कामात काहीसं शैथिल्य आलं होतं, मंद गतीनं निर्णय होत होते। गेटवेच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पैशांचा पुरवठा होऊ शकत नव्हता। 1914चा उत्तरार्ध असाच गेला, नाही म्हणायला ऑगस्ट 1914 मध्ये गेटवेचे अंतिम आराखडे प्रसिद्ध करण्यात आले। हे आराखडे अंतिम असणार होते आणि आता त्यात कोणताही बदल संभवणार नव्हता।
0: 1915 साल सुरू झालं, अपोलो बंदरावर भराव घालण्याच्या दिशेनं हालचाली सुरू झाल्या। फेब्रुवारी महिन्याच्या 2 आठवड्यात बोटी भरभरून काँक्रीटचे ब्लॉक आणि दगड अपोलो बंदरावर येऊन पडू लागले। अवजड क्रेन मुक्कामाला आल्या, मजूर आले, पाण्यात बुडी मारून तळाला काँक्रीटचे ब्लॉक आणि दगड बसवणारे पाणबुडे आले। ठरल्यानुसार अपोलो बंदरावर भराव घालण्याचं काम सुरू झालं। मे 1915 रोजी सुरू झालेल्या भरावाचं काम महत्प्रयासानं अखेर फेब्रुवारी 1919 मध्ये पूर्ण झालं। मधल्या काळात गेटवेच्या निर्मितीमध्ये जातीनं रस घेणारे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन 16 डिसेंबर 1918

0: मिळत नव्हतं, त्यामुळेही खर्चावर नियंत्रण ठेवणं अवघड होत होतं. अपोलो बंदराच्या भरावाचं काम मंद गतीनं चालू राहिलं आणि 1919 फेब्रुवारी महिन्यात ते अखेरीस पूर्ण झालं.
1: फेब्रुवारी महिन्यात भराव घालून मिळवलेल्या जागेवर गेटवेच्या पायाची आखणी करण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडावा लागला. या महिन्याच्या प्रारंभी पांढऱ्या रंगानं पायाची आखणी करण्यात आली. 25 ऑक्टोबर 1919 रोजी गेटवेच्या वास्तूच्या पायासाठी जमिनीत 36 फूट खोलीवर कॉन्क्रीटची पहिली पाईल मारण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात द फर्स्ट पाईल फॉर द गेटवे ऑफ इंडिया ड्रिव्हन टुडे या मथळ्यानं फोटोसहित मोठी बातमी प्रसिद्ध झाली. पायलिंगचं काम संपायला पुढचे 3-4 महिने गेले आणि अखेर फेब्रुवारी 1920 मध्ये बहुप्रतीक्षित गेटवेच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली.
0: कठीण आर्थिक परिस्थितीमुळे बांधणीचं काम हवा तसा वेग पकडत नव्हतं. मंजुरी, बांधकाम, साहित्य, इंधन, वाहतूक इत्यादींचे भाव भरमसाठ वाढले होते. परिणामी एकूणच प्रकल्पाच्या खर्चात काटछाट करण्यात आली. मुख्य खर्च होता तो इटलीहून मार्बल आयात करण्याचा. इटलीच्या मार्बलचे दर खूप वाढल्यामुळे मार्बलमध्ये गेटवे बांधण्याची कल्पना सोडून देण्यात आली. ग्रॅनाइटचा आग्रह देखील सोडून देण्यात आला. त्याऐवजी त्यावेळच्या ठाणे जिल्ह्यातल्या म्हणजे आताच्या मुंबईमधल्या मालाड पश्चिमेकडच्या खारोडी इथल्या खाणीत मिळणाऱ्या पिवळ्या रंगाची झाक असलेल्या विशेष दगडांची निवड केली गेली. स्थानिक स्तरावरच दगड उपलब्ध झाल्यानं बांधकामाच्या खर्चात मोठीच बचत होणार होती.
1: गेटवेच्या बांधकामामध्ये हळूहळू प्रगती होत होती. आर्थिक तंगीमुळे केवळ गेटवे ऑफ इंडियाची वास्तू आणि समोरची बाग एवढ्याचीच उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बागेच्या माग असलेली रॉयल बॉम्बे यॉट क्लबची इमारत, क्लबच्या मागच्या इमारती आणि त्यांच्या मागे असलेल्या तोफखान्याचा मोकळा प्लॉट ताब्यात घेऊन त्या जमीन दोस्त करून त्यावर मिरवणुकीसाठी भव्य मार्ग तयार करण्याची योजना मात्र तुर्तास लांबणीवर टाकण्यात आली होती आणि नंतर मात्र ती सोडूनच देण्यात आली.
0: युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक तंगी एवढी तीव्र होती की 5 जानेवारी रोजी गेटवे योजनेतल्या मिरवणुकीच्या रस्त्यासाठी राखून ठेवलेला तोफखान्याचा प्लॉट सरकारनं चक्क विक्रीसाठी काढला. 16 एप्रिल 1921 रोजी 5000 चौरस मीटरच्या या प्लॉटच्या लिलावाची जाहिरात वर्तमानपत्रांमधून देण्यात आली. परंतु अनेकदा जाहिराती देऊनही हा प्लॉट घेण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. त्यामुळं 2 महिन्यांनी सरकारवर हा लिलाव रद्द करण्याची नामुष्की आली. एवढी भीषण आर्थिक तंगी आणि महागाई त्यावेळी मुंबईत होती.

आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा सातवा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर.

0: रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ म्युझिकली युअर्स.
1: आणि आता मात्र निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण त्याआधी निनाद होनराव, राजेंद्र येखे, अनंत यांचाही आपल्याला मेसेज आहे. अनंत सप्रे, मधुसूदन आठवले, विजयंत चितळे, मंगेश म्हात्रे, प्राची सावे, प्रदीप अनंत कृष्णन, विश्वास चांदोरकर, रवींद्र कुडाळकर, नंदकुमार पाटील, मोहन दळवी, प्रकाश जोशी, रवींद्र बाळसराफ, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, प्रमोद देशमुख, त्याच्यानंतर नरेंद्र जाधव, दत्तात्रय आडत, महादेव म्हात्रे, गायत्री वैशंपायन. आपल्याला मेसेज आलेला आहे मनीषा कामेरकर यांचा. प्रज्ञा वनारसे, बाळ वांगणकर, चंदा सानप, सूर्यकांत कुंभार सवादे, शिल्पा तोडणकर, संतोष पाटील, नरेंद्र सामंत, इरा आणि अश्विनी भगत, प्रमोद राऊत, प्रवीण बहाडकर, ईश्वरदास शेट्टी, प्रमोद कारखानीस. त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अरुण सोमवंशी, पूनम सोईतकर, दिलीप पाटील, ज्योती चौधरी, अनंत कानडे, पद्माकर पाटील, मंजिरी पाटील. आपल्याला मेसेज आलेला आहे सुरेश बावकर, हितेंद्र दास, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलेलं, वैष्णवी खुटले आणि बाकीचे श्रोते ज्यांनी आधीपासूनच कार्यक्रमात सहभाग ते नोंदवत आलेत आणि आता नव्या नव्या विषयांवर गोष्टी सांगतायत, लफ्फेदार सही वगैरे, राहुल रेणावीकर यांचा जाता जाता मेसेज आहे. आठवड्याचा पहिला दिवस आहे कामाचा, तुम्ही जसा ठरवलाय तसा तुमच्या मनासारखा जाऊ, स्वतःची स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. मी रश्मी आंबेडकर आता इथेच थांबत असताना 8 वाजता समाचार प्रभात असणार आहेत आणि आपली भेट लवकरच होईल, तोपर्यंत नमस्कार.

आत्ताच आपण ऐकलीत मालिका अज्ञात मुंबई, आणि ही कशी वाटते वेळोवेळी तुम्ही सांगत असताच आणि आपली ही मालिका आवडते आपल्या सगळ्या श्रोत्यांना हेही आम्हाला कळत असतं. आकाशवाणी एफ एम रेनबो. आकाशवाणी

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 8:17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात आयबीचे माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि आयआयटी चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी तज्ज्ञ अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकात पेपरफुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला. येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथं 27 कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात करगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्स यांनी फेटाळली. फ्रान्स आणि स्पेनलगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं, तर राजा मुथू पंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी 1 रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात

आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

अय्या अय्या अय्या

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: भूषण फादर कामिल बुल्के का पार्थिव अवशेष दिल्ली से उनकी कर्मभूमि रांची लाया गया। उनके अवशेष को पूरे सम्मान के साथ रांची सेंट जेवियर कॉलेज में दफनाया गया।
1: महान शब्द शिल्पी और हिंदी साहित्य के इस पुरोधा फादर कामिल बुल्के बाबा को हमारा आभार सहित शत शत नमन।
2: और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत और उमंग की तकनीकी टीम के साथ यानी
3: जगबंधु
2: चेतना
3: और फैजान के साथ
4: नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो। सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत सादर करण्यात आलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं। या विधेयकावर सदनात विस्तृत चर्चा होईल असं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं। मात्र नीट पेपरफुटी प्रकरणाच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवर सरकारनं निवेदन देण्याची मागणी करत विरोधकांनी सदनात गदारोळ सुरू केला। हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं असून यामुळे परीक्षा पद्धतीत सकारात्मक बदल होतील असं बिर्ला यांनी सांगितलं। मात्र विरोधकांचा गदारोळ सुरू राहिल्यानं सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। त्याआधी देखील 12 वाजेपर्यंत सदनाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पोलीस कारवाईवर सरकारनं निवेदन देण्याची मागणी केली। यावरून झालेल्या गदारोळामुळं राज्यसभेचं कामकाजही आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा प्रतिबंध सुधारणा विधेयकात पेपरफुटीच्या आरोपींवर जलदगतीनं खटले चालवण्यासाठी प्रत्येक राज्यात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची तरतूद आहे। पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करण्याची अपेक्षा असून परीक्षांमधल्या गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्तींना किमान 5 ते कमाल 10 वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 50 लाख रुपयापर्यंत दंड प्रस्तावित आहे। संघटित गुन्ह्यांच्या बाबतीत किमान 7 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या विरोधात दाखल याचिकेवर उद्या सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे। काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या मारहाणीविरोधात दाखल केलेल्या वैयक्तिक याचिकांवरही सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे। माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी। भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या डॉक्टर कलाम यांनी तब्बल 4 दशकं DRDO आणि इस्रो या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं। मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांनी देशभरात नावलौकिक मिळवला। 2002 भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर कलाम यांना आदरांजली वाहत लोकांचे राष्ट्रपती म्हणून ते देशवासियांसाठी कायम आदर्श राहतील असं म्हटलं आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही डॉक्टर कलाम यांना आदरांजली वाहिली। स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रमांना त्यांनी नवी उंची मिळवून दिली आणि त्यांची ही कामगिरी भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली असल्याचं बिर्ला यांनी म्हटलं आहे। केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे। 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं CRPF हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील महत्त्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यानिमित्त सर्व जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत। परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सिल्क आणि मिल्क योजना तसंच मेरा रेशीम मेरा अभियान यावर विशेष कार्यशाळा काल घेण्यात आली। रेशीम आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। सिल्क आणि मिल्क योजना राबवणारा परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे। या माध्यमातून जिल्ह्यात लवकरच रेशीम प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली। या कार्यशाळेला कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते। लातूर इथल्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं 12 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेश शुल्कासाठी 1,61,000 रुपयांची मदत करण्यात आली। आज प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या हस्ते 12 विद्यार्थ्यांना या धनादेशाचं वाटप करण्यात आलं। अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं या मागणीसाठी धाराशिव इथं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं उद्या 28 तारखेला महाएल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या

आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप यावेळी उपस्थित असतील. समितीचे सदस्य धनंजय शिंगाडे आणि राजाभाऊ ओहाळ यांनी धाराशिव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली असून गंगापूर आणि नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळं जायकवाडी धरणातला पाणीसाठा 56% गेला आहे. हवामान विभागानं आज छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. परभणी, संभाजीनगर आणि जालना इथं उद्या आणि परवा 29 तारखेला, तर नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजून

0: और बिट्टा बजाज ये जुल्फें कैसी हैं ये सुनना चाहते हैं आप, तो पूरा का पूरा पता भेज देते हो यार, मतलब फैक्टर के साथ सही सही। लेकिन ऐसे जब आप पब्लिक प्लेटफॉर्म्स पे भेजते हैं तो थोड़ा सावधान और सतर्क बिल्कुल रहिएगा। सुनील कमल, दीपिका गावैया और सुच्चा सिंह पाठक, आज मेरा सच में क्लास है अलग अलग नामों का, लेकिन समाचारों के उस पार ये बातें और ये संदेशों का सिलसिला यूं ही जारी रहेगा। हिट एंड हॉट दोपहर 2 बजे तक, मैं हूं आपके साथ आपकी आरजे मृन्मयी मनजा, MRUNMAYEE MNJA।
1: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर, जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी, माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन, आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल। पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं।
2: I rise to move for leave to introduce the public examinations bracket prevention of unfair means amendment bill 2026, amend the public examination prevention of unfair means bill 2024।
1: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तितका वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथुपंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले। त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं। राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 6 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली। त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्या प्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला, मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं राधाकृष्णन यांनी सांगितलं। त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली। यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला। त्यावर सभागृहात गदारोळ झाला। इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला। गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं। सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं।
3: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे, तो हम चाहते हैं कि सारा पार्टी, चाहे ओपोजिशन हो सरकार के हो, सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए। और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं, इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा।
1: जंतर मंतर वर कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन

दरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1949 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ, भारताचे मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी एका विकसित, आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेवर 3-0 अशी मात केली. आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 जास्त भाविकांची 12 तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र

महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा तुम्ही आमच्या कार्यक्रमांचा नक्कीच आनंद घेऊ शकता। 2:30 वाजलेले आहेत, अर्थातच चला दोस्त हो बोलू, काही कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। आणि आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

0: नमस्कार, मी रवींद्र साठे। आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। आनंद घेत रहा।
1: मंडळी, भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन आहे। देशाचे मिसाईल मॅन म्हणून आपण त्यांना ओळखतो। खरं तर त्यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वर इथं 1931 रोजी झाला। आयुष्याची अनेक यशाची शिखरं गाठताना ते त्यांचं राहणीमान एवढं साधं होतं। त्यांच्या अत्यंत साधेपणाचा आणि थोर विचारांचे अनेक किस्से आहेत।

आपल्या सगळ्यांनाच त्यातल्या अनेक गोष्टी ह्या ठाऊक आहेत. एकदा एका दीक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांच्यासाठी इतरांपेक्षा वेगळी आणि मोठी खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यांनी त्या खुर्चीवर बसायला नकार दिला आणि ते अत्यंत साध्या अशा खुर्चीवर बसले. मंडळी, खरं तर ही आपणही समजून घ्यायची गोष्ट आहे की आपण विचारांनी मोठं असणं हे खूप गरजेचं आहे. तसेच त्यांचे विचार किंवा त्यांचे कोट्स आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतात. त्यातले काही महत्त्वाचे कोट्स सांगायचे झाले तर, यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही, असं ते म्हणत. खरंच आहे की आपण एखाद्या गोष्टीकडे कसं बघतो, अपयश आलं तर खचून न जाता आपण अजून तितक्याच उमेदीनं कसं पुढे जायला हवं याचा विचार करायला हवा.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे। आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही।
1: म्हणजे आता आपण जाणून घेत आहोत ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार, त्यांचे कोट्स जे तरुणांमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय आहेत। देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरच सापडतात असं ते खरं तर म्हणायचे। तसंच एका ह्याच्यात त्यांनी असं मांडलेलं आहे की तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी झाला

तर तुमचा पहिला विजय केवळ नशिबाचाच भाग होतो आणि असं म्हणायला अनेक जण सज्ज होतात. अगदी खरं आहे, पहिल्यांदा यश मिळालं की अनेक जण लगेच हुरळून जातात आणि मग विसर पडतो की आपल्याला पुढचं सुद्धा काहीतरी ध्येय गाठायचं आहे, किंवा ते ध्येय गाठताना सुद्धा आपल्याला जेवढ्या पण पहिल्या कामासाठी म्हणा किंवा पहिल्या परीक्षेसाठी जेवढे प्रयत्न केले होते कदाचित त्याहून दुप्पट प्रयत्न आता आपल्याला करायचे आहेत. स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्न पाहणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे, जर आपण कुठला पुढचा असा विचारच केला नाही की नाही मला इथपर्यंत आता पोहोचायचं आहे किंवा तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा मला काय ते आता वेगळी वाट निवडून एखादी बघायची आहे, आयुष्यात नवीन काहीतरी करून बघायचं आहे, आपण जोपर्यंत हा विचार करत नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अजून एका कोटमध्ये हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर एक खूप छान कोट आहे त्यांचाच की संकुचित ध्येय बाळगू नका. अगदी खरं आहे, संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेवून परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल. बरोबर, आपल्या आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. फक्त स्वतःपुरता संकुचित विचार केला की माझी अशी ग्रोथ झाली, मला अमुक एक ह्याचं पॅकेज मिळालं कि मी जिंकलो, माझं काम झालं, तर तेवढा संकुचित विचार न करता थोडंसं पुढे जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामुळे माझ्या समाजाला माझ्या देशाला काहीतरी फायदा होईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वप्न पहा, त्या दिशेने विचार करा व ते कृतीने सत्यात उतरवा. नुसतं स्वप्न पाहून चालत नाही तर ते स्वप्न जे आहे ते कसं कृतीमध्ये उतरवता येईल, त्यासाठी काय करावं लागेल, कोणाकोणाला भेटावं लागेल, कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम करायला लागेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाणं खूप खूप खूप महत्त्वाचं आहे मंडळी.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
2: मंडळी, आपण खरं तर बातम्या वाचतो, काही बातम्या अशा असतात की ज्याने आपला ऊर खरोखरच भरून येतो आणि आपल्याला आनंद वाटतो की वा, ही मंडळी देशासाठी किती करतायत, नाही का? मग ते खेळामध्ये असेल, विज्ञानामध्ये असेल किंवा साहित्यात असेल, अनेक उत्तुंग असं यश ही मंडळी मिळवतात. आणि अशीच एक छान बातमी माझ्याकडे आहे, ती म्हणजे भारताच्या गोल्डन क्वीनची हॅट्रिक त्याची झालेली आहे. तुम्ही ओळखलं असेल मी कोणाबद्दल बोलते आहे, ते मीराबाई चानूबद्दल बोलते आहे. मी खरं तर सलग 3rd सुवर्णपदक ग्लॉसगोमध्ये त्यांनी मिळवलेलं आहे. ग्लॉसगोमध्ये सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत आणि 4th भारताची ऑलिम्पिक पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं सलग 3rd सुवर्ण पदक पटकावत नवा इतिहास रचलेला आहे. यापूर्वी मीराबाई चानू यांनी 2018 गोल्ड कोस्ट आणि 2022 बर्मिंगहॅम इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. आणि आता ग्लॉसगोमध्येही म्हणजे सलग 3rd महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे आणि आपला दबदबा सुद्धा त्यांनी कायम राखलेला आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे, नाही काही.

0: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: आज अनेक मंडळी आपल्याला कळवतायत की आपण सुरुवातीला जसं जाणून घेतलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे काही विचार आणि त्यानंतर गोल्ड मेडल हॅट्रिक आपण त्यांच्याबद्दलही जाणून घेतलं मीराबाई चानू यांच्याविषयी। मिलिंद टिपणीस म्हणाले की खरं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जे विचार आहेत ते खूप प्रेरणादायी वाटतात, निराशा दूर करणारे वाटतात आणि खास करून तरुणांनी ते विचार ऐकणं, त्याचे आचरणात आणणं खूप गरजेचं आहे। रजनीकांत पाटील, शुभलक्ष्मी मस्तकार, मंगेश म्हात्रे, विठ्ठल मसलेकर, सुनील स्वप्नाली, दीपा पालकर, चंद्रशेखर मुळेकर, प्रमोद राऊत, नीलांबरी कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, प्रणव शिंदे, किशोर बेडणेकर, श्रेया राऊत, संजय पाटील या सगळ्यांनी आपला अभिप्राय कार्यक्रमामध्ये कळवलेला आहे। खूप खूप धन्यवाद मंडळी, तुमचं प्रेम कायम असंच राहू द्या। ठीक 3 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र मराठीतून आणि त्यानंतर आपली पुन्हा भेट होणारच आहे 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमात। तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही मस्त मस्त गाण्यांचा गप्पांचा आनंद नक्कीच घेऊ शकता। आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन.

0: प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं.
1: आय राईज टू मूव्ह फॉर लीव्ह टू इंट्रोड्यूस दी पब्लिक एक्झामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 अमेंड दी पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024.
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चरंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुमपडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही कामकाज तहकूब झालं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा सुरू करायचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं. मात्र सभागृहात घोषणाबाजी सुरूच होती. या विधेयकावर अनेक जणांना बोलायचं आहे, तसंच यात दुरुस्ती करायच्या अनेक सूचनाही आल्या आहेत. मात्र ही चर्चा थांबवणं हा चुकीचा संदेश आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा विचार करून पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे. यानंतरही जर त्यावर संसदेत चर्चा होत नसेल तर हे संसदेसाठी आणि लोकशाहीसाठीही चांगलं नाही असं मत किरेन रिजिजू यांनी संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटला ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं न्यायमूर्ती द्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1949 रोजी स्थापन झालेलं CRPF हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व

जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ, भारताचे मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली, असं गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉक्टर कलाम यांनी स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखे आहे, अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीरपत्नी आणि वीर मातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्यांशी संबंधित असल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांना मेटा आणि इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 60 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यातल्या काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भीमा नदी काठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, नदी पात्रात उतरू नये, तसंच तिथं ठेवलेलं साहित्य, पशुधन इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूळ, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. पण जिल्ह्यातल्या एकाही प्रकल्पात पाण्याची आवक झालेली नसल्यानं जलसाठ्याची चिंता मात्र कायम आहे. हवामान. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तसंच पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसराला आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी, आणि आज

तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका सप्तरंगी साथ हा कार्यक्रम घेऊन. तर मंडळी न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही मस्त मस्त गाण्यांचा, गीतांचा आणि तसंच आमच्या गप्पांचा देखील आनंद घेऊ शकता. आज आपण कुठल्या सिनेमाबद्दल बोलणार आहोत बरं, अशीच एक छानशी मैत्रीपूर्ण कथा आहे बरं काही. हां सांगते सांगते, जरा गाणं तर ऐकूया बरं आधी.

0: सांगणार आहे ती एक वेगळ्या वाटेनं जाणारी आहे, बरं का? म्हणजे ह्याच्यामध्ये दिग्दर्शन आणि आपण ज्याला स्क्रीन प्ले म्हणतो, पटकथा, त्या सिनेमाची ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण असं आहे की काही गोष्टी अशा आहेत ज्या पुढे जाऊन तुम्हाला मी सांगेनच, पण सिनेमा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा या गोष्टी जरा बारकाईनं बघा असं माझं जरा म्हणणं आहे. म्हणजे दिग्दर्शनाच्या दृष्टीतून आणि पटकथेच्या दृष्टीतून सुद्धा पार्टीचा माहोल आहे, मस्त असा सिनेमा सुरू होतो, बर्थडे पार्टी सुरू, एकदम मस्त पाश्चात्य आपण म्हणू की संस्कृती आहे. आणि मग त्या पद्धतीनंच तो 18वा वाढदिवस आहे तो साजरा केला जात आहे. थोडा काळ पुढे सरकतो आणि आता ती जी अमेलिया आहे जिचा 18वा वाढदिवस साजरा केला जात होता, ती आता ग्रॅज्युएट झाली आहे. सो ती गाणी ऐकत उभी आहे. पुन्हा काळ थोडा पुढे सरकतो, आता ती 40 वर्षांची आहे. एकटी शांतपणे एका बुटीकमध्ये, म्हणजे जे कपड्यांचं बुटीक असतं तिथे ती शांतपणे काम करत उभी आहे. आणि आज तिचा बर्थडे आहे, पण तिचा बर्थडे आहे हे तिच्या चेहऱ्यावरून अजिबात वाटत नाही आहे, बरं का? रेग्युलर डे असल्यासारखा तिचा एक शांत चेहरा आहे. तिचं ती काम करते, दुकानात आलेले कस्टमर बहुतेक तिला नाही वगैरे म्हणतात, किंवा ती योग्य पद्धतीनं सेल करत नाही असं तिच्या बॉसचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ती आजच्या दिवशी तिला कामावरून जा असं सांगते. तर ती म्हणते, अमेलिया प्लीज मला आजच्या दिवशी तरी नको जायला सांगू. तर ती म्हणते, का बरं, असं काय, आज मला नको आहे, आता बस झालं, तुझं इथे काम करतेस ते. तर अमेलिया म्हणते की नाही नाही, आज माझा वाढदिवस आहे. ठीक आहे, ती तिकडनं निघते. आज बर्थडेच्याच दिवशी तिच्या हातातून जॉब गेलेला आहे. बिचारी किती दुःखी असेल तुम्ही विचार करू शकता. आणि असं करत ती एका कॅफेमध्ये जाते. तिचा एक नेहमीचा मित्र आहे, तो तिला हॅपी बर्थडे म्हणतो. आणि तिथेच त्या कॅफेमध्ये तिच्याच बाजूच्या खुर्चीवरती एक तिची खूप वर्षांनी एक मैत्रीण तिला दिसते. आणि ती तिची पिझ्झाची ऑर्डर घ्यायला आलेली असते. ती सहज बोलता बोलता म्हणते की आज माझासुद्धा बर्थडे आहे. अमेलिया म्हणते, ओके, हॅपी बर्थडे. तिची भली मोठी पिझ्झाची ऑर्डर असते. तसे एकावर एक असलेले पिझ्झा बॉक्स बघून आपण देखील अवाक होतो की दोघींच्या त्या एकाच दिवशी असणाऱ्या बर्थडेमध्ये सुद्धा किती फरक आहे, नाही का? एकीची अशी ती छान जोरदार असणारी पार्टी, आणि ही हिच्या बर्थडेला आपली जी नायिका आहे या सिनेमाची ती एकटीच आहे, नाही का? तेवढ्यात तो मित्र येऊन सांगतो की अगं, आज अमेलियाचा सुद्धा बर्थडे. ती आपलं जुजबी असं हसते आणि तिला हॅपी बर्थडे असं म्हणून पुढे जाते. ठीक आहे, हे सगळं सुरू आहे आनंदात म्हणा किंवा शांतपणे म्हणा, पण थोड्या वेळा आपल्याला जाणवतं दोघांच्या बोलण्यामधून, त्या दोघींच्या बोलण्यामधून, की एक काळ असा होता जेव्हा या अगदी स्टार फ्रेंड होत्या. म्हणजे या कॅटेगरी की त्या अगदी जीवसच्या कंठस्थ मैत्रिणी किंवा अगदी एकमेकींपासून काहीही न लपवणाऱ्या, आणि ज्या आता एकमेकींना अगदी जुजबी ओळख दाखवतात. का बरं असं होत आहे सांगते. त्या सगळ्या मागचं तुम्हाला मी कारण सांगते, पण कसं आहे, हे आयुष्य आहे, हे असंच चालू राहणार, नाही का?
1: गाडी सुटली रुमाल हल्ले, गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकन ओले. गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकन ओले. गाडी सुटली पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले. गाडी सुटली हातामधूनी, हात कापरा तरी सुटेना. गाडी सुटली हातामधूनी, हात कापरा तरी सुटेना. अंतरातली ओली माया, तुटू दे म्हटले तरी तुटेना. का रे इतका लळा लावणी, नंतर मग ही गाडी सुटते. का रे इतका लळा लावणी, नंतर मग ही गाडी सुटते. डोळ्यां देखत सरकत जाते, आठवणींचा ठिपका होते. गाडी गेली फलाटावरी, निश्वासांचा कचरा झाला. गाडी गेली फलाटावरी, निश्वासांचा कचरा झाला. गाडी गेली, डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला. गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजीत खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर मंडळी, आजचा माझा प्रश्न असा आहे, बघा नीट लक्ष देऊन ऐका बरं का। आज आपण बर्थडे बद्दल बोलत आहोत, प्रत्येकाला आपला वाढदिवस, आपला बर्थडे असा खूप खास वाटतो नाही का। पण आपल्या वाढदिवसाला आपली अशी काहीतरी विश असते नाही का, आपण असं एक इच्छा आपल्या मनामध्ये असते की ती पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटतं नाही का। मग एखादा गोडधोड पदार्थ असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं भेटणं असेल किंवा माझा वाढदिवस या पद्धतीनं साजरा व्हायला हवा अशी एखादी विश असू शकते, किंवा मला माझ्या वाढदिवसाला अमुक एका ठिकाणी जायला आवडेल असं सुद्धा तुम्ही त्या विशमध्ये म्हणू शकता नाही का, त्या इच्छेमध्ये। तर तुमची तुमच्या वाढदिवसाच्या साठीची जी विश आहे, जी इच्छा आहे, ती नेमकी काय आहे बरं, अगदी एका शब्दातलं किंवा जेमतेम 2 ते 3 शब्दातलं उत्तर आहे बरं का मंडळी। अगदी छोटंसं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि हे छोटंसं उत्तर द्यायला तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक। सगळे सांगते मी, मला ठाऊक आहे तुमच्यापैकी अनेक जणांना हे व्हॉट्सॲप क्रमांक, फोन क्रमांक ठाऊक असतीलच, पण काही नवीन श्रोते आहेत आपले, त्यांना सुद्धा ते ठाऊक असणं गरजेचं आहे म्हणून सांगते। 4515-41-32 आणि 4515-41-33 STD कोड आहे, 022 व्हॉट्सॲप क्रमांक आहे, 86-57-66-10-71। तेव्हा चला लवकरात लवकर मला फोन करा किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सांगा की माझी बर्थडे विश काय आहे बरं। तर आपण पाहिलं की अमेलियाचा बर्थडे आहे, ती एका कॅफेमध्ये होती, तिचीच मैत्रीण तिला अनेक वर्षांनी भेटली। तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं अमेलियाची स्टोरी सांगते इतकं छान आहे, 18 वर्षांची होती, आता ती 40 वर्षांची आहे, पण सिनेमाचं नाव काय आहे बरं। सिनेमाचं नाव आहे 1 More Time बरं का। तर आता ज्या दोघी मैत्रिणी अगदी जीवश्च कंठश्च मैत्रिणी होत्या, त्या आता एकमेकींशी अगदी जुजबी बोलतायत आपण पाहिलं तसं। आणि अमेलिया एकदा विश करते की मला माझा 18 वर्षांचा जो वाढदिवस जो मी साजरा केला होता तो पुन्हा एकदा साजरा करायला मिळाला तर किती छान वाटेल मला। हा असं प्रत्येकाला काही ना काहीतरी विश असते, मी म्हटलं तसं, कारण कसं आहे तिचा 18वा वाढदिवस जेव्हा सिनेमा सुरू होतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतो की ते इतके जोरदार दमदार पार्टी सुरू असते ना की आपल्याला असं वाटतं वा याला म्हणतात बर्थडे पार्टी असं क्षणभर वाटू शकतं नाही का। आणि खरंच तिची विश पूर्ण होते, ती पुन्हा एकदा मागे जाते बरं का। आणि मग तिला आठवतं की अरे हो, मी असं काहीतरी विश केलं होतं, आणि मग अचानक तिला आठवतं की कसं होतं बरं माझा 18व्या वर्षाचा वाढदिवस। हां, तर त्याच्या आधी ती एक व्हिडिओ क्लिप बघत असताना तिला आठवतं की ती आणि तिची जी मैत्रीण आहे त्या दोघींनी एका डब्यामध्ये काही कॅप्सूल ठेवलेल्या होत्या, ज्याच्यात त्यांनी विश लिहिली होती त्यांची, म्हणजे त्यांची इच्छा काय आहे असं त्यांनी लिहिलेलं होतं। त्यात अमेलियाने असं लिहिलेलं होतं की टू बिकम अ कूल पर्सन असं लिहिलेलं होतं, आणि दुसरी चिठ्ठी अर्थातच तिच्या मैत्रिणीची असते आणि ती ती चिठ्ठी उघडणार एवढ्यात ती चिठ्ठी उडून जाते। अमेलियाला खूप वाईट वाटतं, अरे काय बरं लिहिलंय माझ्या मैत्रिणीने चिठ्ठीमध्ये, मला हे वाचायलाच हवं, असं करून ती त्या चिठ्ठीच्या मागे धावते। खूप वारं असतं त्या छोट्याशा टेकडीवरती, इतकं वारं असतं की ती खूप उडत उडत ती चिठ्ठी एका रस्त्यावरती येते।

0: आणि अमेलिया ती चिठ्ठी उचलणार एवढ्यात तिला एक मोठाच्या मोठा टेम्पो येऊन धडकतो. आणि मग काय होतं बरं तिच्या त्या विशचं सगळं सांगते मी. पण आता वेळ झाली आहे काही महत्त्वाचे संदेश ऐकण्याची. एक गाणं ऐकूया आणि मग मी तुम्हाला सांगते बरं काय होतं.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी,
2: ये राशन के 15,000, सब्जियों के 2,000
1: और लाइट बिल के
2: अब 0 रुपए कैसे दूं?
1: ओहो, भूल ही गई थी, अब तो सोलर पैनल लग गए हैं ना, तो जो 4,000 बचे हैं उससे शॉपिंग हो जाए.
2: पक्का.
3: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in.
4: हर घर सूर्य घर.
5: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.

0: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।
1: म्हणजे आपण बोलत आहोत म्हणजे वन मोर टाइम या सिनेमाबद्दल, आणि ह्याच्यामध्ये बर्थडेचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळते। आणि तुम्हालाही मी विचारलं होतं की तुम्हाला तुमच्या बर्थडेच्या दिवशी काय असावं, तू एका खास पद्धतीने कसा साजरा केला जावा, अशी तुमची विश आहे, तुमची इच्छा आहे, बरं, हे तुम्ही आज मला सांगणार आहात। तर अमेलिया आहे जी आत्ता विश करते वयाच्या 40व्या वर्षी की मला पुन्हा एकदा 18वा वाढदिवस जर साजरा करायला मिळाला तर खूप बरं होईल। आणि मीनवाईल एका टेकडीवरती तिने एका छोट्याशा बॉक्समध्ये तिने आणि तिच्या मैत्रिणीने फिओनाने एका डब्यामध्ये काहीतरी चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की आपण मोठे होऊ तेव्हा हा डबा उघडून बघूया। खरोखर अमेलियाला तो डबा सापडतो, ती डबा उघडते, तिची स्वतःची चिठ्ठी वाचते आणि फियोनाची, तिच्या बेस्ट फ्रेंडची चिठ्ठी ती वाचणार एवढ्यात तिचा अपघात होतो। डोळे उघडते तेव्हा अमेलिया असते 18 वर्षांची। हां, ती पुन्हा लहान झालेली आहे पण चेहऱ्याने ती बरं का 40 वर्षांचीच दिसतीये। हां, ती उठते तेव्हा तिला आठवतं की अरे माझे आई बाबा मला रूमच्या आतमध्ये येऊन त्यांनी विश केलेलं, ते येतात छान हॅपी बर्थडेचं एक गाणं म्हणतात। आणि मग तिला आठवतं की अरे हां, जेव्हा मला 18व्या वर्षी आई बाबांनी विश केलेलं तेव्हा मी अमुक एका रंगाचे कपडे घातले होते, ती बरोबर त्याच रंगाचे कपडे घालते। नाही नाही, तिला असं वाटतं की आता मी हे कपडे घालता कामाने त्याच रंगाचे, कारण तेव्हा मी टीन एजमध्ये होते, 18 वर्षांचे होते, आता मात्र मी मोठी आहे, नाही का, आता ते मला सूट होणार नाही। तर ते कुठले तरी असे 40ची साधारण त्या वयाला चांगले वाटतील असे कपडे ती घालते। तेव्हाही तिने छान असे कलरफुल घातलेले असतात त्या वयाला, साजेसे असे रंगसंगती असणारे। पण मग तेवढ्यात तिची एक मैत्रीण येते, ती म्हणते हे काय अशी काय दिसतेस तू, अजिबात चांगली दिसत नाही आहेस। ती तिला छान तयार करते, दोघीजणी नटून थटून निघतात आणि मग ती वाटेत तिला छान असं एक परफ्यूम गिफ्ट करते, हॅपी बर्थडे हां असं म्हणून। आणि मग तेवढ्यात तिचा एक जिवलग मित्र मॅक्स नावाचा तिला भेटतो, तोही तिला खूप प्रेमानं विश करतो हॅपी बर्थडे। ते कॉलेजमध्ये जातात, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे एक मोठंच्या मोठं असं एक त्यांचं बँड पथक असतं, तर तिथे गेल्यानंतर तिला कळतं की इथे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जात आहेत। आणि मग एक ग्रुप येऊन छोटंसं नाटक सादर करतो, तेवढ्यात फियोना येते आणि ती गाणं म्हणत असताना तिकडनं सगळेजणं उठून निघून जातात आणि तिला असं वाटतं हिचं गाणं आहे काय ऐकायचं। आणि तेव्हा फियोनाकडे फारसं कोणी बघत नसतं पण अमेलियाचे मात्र सगळेच जण फ्रेंड असतात। आणि अमेलिया तसं कसं खूप काय म्हणतो आपण की मुठभर मास अंगावर चढल्यासारखं वाटतं की वा किती छान आणि किती महत्त्वाची गोष्ट आहे की मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा

मी लाइमलाइट मध्ये आहे असं अमेलियाला खूप वाटत असतं. हे सगळं चालू आहे. अमेलियाची मैत्रीण जी आहे तिने छान एक पार्टी दिलेली असते, तिचा वाढदिवस आहे म्हणून, आणि पार्टीमध्ये जे काही घडतं म्हणजे तिचा एक मित्र येऊन तिला छान गिफ्ट करतो, किंवा मग मॅक्स तिकडनं अचानक निघून जातो, मग त्यानंतर तिचं आणि त्या दुसऱ्या एका मैत्रिणीचं बोलणंही बंद होतं, आणि हे सगळं तिला पुन्हा एकदा घडतंय असं वाटतं आणि बघून सगळं चक्रावते आणि शेवटी घरी जाऊन झोपते. सकाळी उठते तेव्हा तिचा पुन्हा 18वा वाढदिवसच असतो. ती आई वडिलांना विचारते असं कसं शक्य आहे बरं. आई वडील म्हणतात हो हेच खरं आहे, आज तुझा 18वा वाढदिवस आहे. ती तारीख चेक करते तर बरोबर तारीख सुद्धा तीच असते, वर्ष सुद्धा 2002 असं लिहिलेलं असतं. कारण का वाढदिवस जो आहे तो 2002 तिने साजरा केला होता 18वा वाढदिवस. ती पुन्हा तयार होते, एक वेगळ्या रंगाचे ती कपडे घालते, खाली जाते, पुन्हा तीच मैत्रीण येते, पुन्हा त्यांना कॉलेजजवळ मॅक्स भेटतो, ते पुन्हा कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये जाऊन बसतात आणि पुन्हा तोच कार्यक्रम होतो, पुन्हा तिथे फियोना गाणं म्हणायला येते आणि सगळेजण उठून जात असतात. हे सगळं असं सतत चक्र आहे ना, 2 ते 3 वेळा घडतं तिच्या बर्थडे पार्टीपर्यंत. पण नंतर मग पुढे काय होतं जेव्हा तिला कळायला लागतं की हे परत परत का घडतंय बरं,

0: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर।
1: तर मंडळी, आपण जाणून घेत आहोत ती म्हणजे वन मोर टाइम या सिनेमाची कथा, आणि ह्याच्यामध्ये अमेलिया आहे आणि तिची बेस्ट फ्रेंड फियोना आहे। जवळपास हे ना असं पुन्हा पुन्हा जे काही घडतं, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे, 18वा वाढदिवस, ते 12 वेळा घडतं आणि प्रत्येक वेळेला अमेलिया नवीन ड्रेस घालून जाते आणि तिची मैत्रीण तिला चेंज करायला लावते आणि पुन्हा ती पार्टीमध्ये जाते तेव्हा काहीतरी नवीन ती छान तयार होऊन जाते। पण बाकीची जी मंडळी आहेत ना, ती त्याच ड्रेसमध्ये असतात, ती तशीच तिथून चालत असतात, आजूबाजूचा माहोलही तसाच असतो, आई बाबा रोज त्याच पद्धतीनं तिला येऊन विश करतात, ती डायनिंग टेबलवरती जेव्हा येऊन बसते तेव्हा बाबांनी त्याच पद्धतीनं न्यूजपेपर उघडलेला असतो, आई तशीच किचनमध्ये कॉफी आणि पॅनकेक वगैरे करताना आपल्याला दिसते। आहे की नाही थोडीशी गंमत, म्हणजे दिग्दर्शन करताना या किती बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं होतं की ती मात्र 12 वेळा कॉस्ट्युम चेंज करते, तिच्या बोलण्यात वागण्यात फरक होतोय, पण या आजूबाजूची जी मंडळी आहेत, भोवताली असणारी मंडळी, ह्यांच्यात कुठेच बदल होत नाही। एका क्षणी ती फियोना गाणं गात असताना सगळ्यांना ओरडते सुद्धा की अरे तुम्ही नीट वागा तिच्याशी, असं का वागताय बरं। दुसऱ्या एका क्षणी तिला असं वाटतं की मी फियोनाची मदत घ्यायला हवी। फियोना तिला सांगते अगं लहान असताना की नाही आपण खूप चांगल्या मैत्रिणी होतो, पण जसं कॉलेज लाईफ आपलं सुरू झालं तसं आपण एकमेकींपासून खूप लांब होत गेलो। तर ती म्हणते की अगं मला असं वाटते मी कुठेतरी ना अडकले। तर ती म्हणते म्हणजे काय झालंय, तर ती म्हणते की मला माहिती आहे माझा वाढदिवस मी साजरा केला होता, आता मी खूप पुढे गेलेली आहे, तुला चेहरा आठवतोय का माझा। तर हे सगळं फियोनाच्या लक्षात येत नाही, कारण का ती त्या ह्याच्यामध्ये 18 वर्षांचीच आहे आणि अमेलिया आहे ती 40 वर्षांची आहे, पण तिचा चेहरा जरी फक्त मोठ्या माणसासारखा असला तरी तिचं वय मात्र 18च आहे। तर फियोना म्हणते बहुतेक तुझं असं झालेलं आहे, तू कुठल्या तरी लूपमध्ये अडकलेली आहेस, म्हणजे एखाद्या चक्रव्यूह म्हणा किंवा एखाद्या अशा चक्रामध्ये अडकलेली आहेस। तर ती म्हणते आता काय करायचं मग, तर ती म्हणते की तुला बहुतेक स्वतःचीच स्वतःला मदत करणं गरजेचं आहे की ठरवून टाकायचं आता मला हे करायचं आहे। मग तिच्याकडनं ज्या ज्या चुका झालेल्या असतात किंवा तिला असं वाटत असतं की तर हे व्हायला हवं ते व्हायला हवं, हे सगळे प्रयत्न ती करून बघते आणि मग तिला खरोखर यश मिळतं का? मिळतं। एका क्षणी ती त्या स्वप्नातून जागी होते, बरं का?

तर मंडळी आपण वन मोर टाइम या सिनेमाबद्दल बोलत आहोत आणि या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे जोनाथन एड्झलर यांनी. 2023 मध्ये आलेला सिनेमा आहे. कारण वन मोर टाइम नावाचे आणखीन काही सिनेमे सुद्धा आहेत, तुम्हाला ते दिसेल जेव्हा तुम्ही ऑनलाईन सर्च कराल तेव्हा. आपल्याला मिलिंद टिपणे यांनी कळवलेलं आहे की त्यांना मनासारखा समाधानी वाढदिवस साजरा करायला खूप आवडेल. तर आपल्याला कळवलेलं आहे दीपा पालकर यांनी की त्यांना इंटरनॅशनल फॅमिली ट्रिप करायला खूप आवडेल बर्थडेच्या दिवशी. समीर नाईक म्हणतात की जुने मित्रमैत्रिणी त्यांना अचानक चक्क यावर्षी भेटले. किशोर पवार चेंबूर इथून त्यांनी कळवलं की त्यांची एक जुनी मैत्रीण आहे, तिने बर्थडे विश करावं असं त्यांना वाटत आहे. स्वप्नील आणि स्वप्नाली आणि सुनील जोशी यांनी त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. तसंच रजनीकांत पाटील यांनी सुद्धा कळवलं आहे. श्रीपाद जोशी, दत्तात्रय अडद म्हणतात की वृक्षारोपण त्यांना करायला खूप आवडेल. तर विजेंद्र घाटोळ यांनी सुद्धा कळवलेलं आहे. महेश परब यांचा अभिप्राय आलेला आहे. स्वाती वाळके म्हणतात की त्यांना फॅमिली सोबत आणि अनाथाश्रमातल्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करायला खूप आवडेल. प्रमोद राऊत धाराशिव इथून कळवतात की गरजूंना दानधर्म करायला त्यांना खूप आवडेल. प्रणव शिंदे म्हणतात की छान वाटतोय आणि प्रत्येक क्षण आयुष्यातला समाधानानं आणि आनंदानं जगता यायला हवा असं त्यांची बर्थडे विश आहे. खरं तर आपल्याला चंद्रशेखर मुळेकरांनी कळवलेलं आहे की सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र येऊत अशी त्यांची खूप इच्छा आहे मनापासून. तर असे मस्त मस्त अभिप्राय सगळ्या श्रोत्यांचे आलेले आहे. तर अमेलिया हे सगळं चित्र बदलते बरं का एका क्षणी, आणि जेव्हा तिला जाग येते तेव्हा चक्क मॅक्स तिच्या डोळ्यासमोर असतो आणि ती खूप आश्चर्यचकित होते असं कसं झालं बरं. ती फियोनाला भेटायला जाते. आता फियोनाचा बर्थडे खूप जोरदार पद्धतीनं सुरू असतो. ती बघते की तिच्या कोणत्या तरी एका मैत्रिणीशी फियोना बोलते, तिकडनं ती निघून जाते. तिला वाईट वाटतं. फियोना

0: FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच सार्वजनिक परीक्षा अनुसूचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता त्यावर चर्चा करावी असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेच्या कामातही वारंवार व्यत्यय आल्यानं कामकाज 5:15 थांबवण्यात आलं. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीर पत्नी आणि वीर मातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कारगिल युद्धात शहीद झालेल्यांच्या वीर पत्नी वीर मातांना सन्मानित करण्यात आलं. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंहनं सुवर्ण पदक पटकावलं, तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले, तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 776 अंकांची वाढ झाली, तो 76,836 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 229 अंकांची वाढ नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आहेत 4515-4132 आणि 4515-4133 एसटीडी कोड आहे 022 व्हॉट्सअप क्रमांक आहे 86-57-66-10-71। चला तर मंडळी सांजेच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका। आज आपण थोडीशी एक वेगळी सफर करणार आहोत। बरं काय बरं करणार आहोत ती सफर आणि कुठली आहे सगळं सांगते तुम्हाला। एक गाणं ऐकूया आपण सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरातलं।

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आपण कार्यक्रमांचा, गाण्यांचा, गप्पांचा आनंद नक्कीच घेऊ शकता आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेऊ शकता। दूरध्वनी क्रमांक

0: अटे हैपनिंग अस्तो सदामियता ड्रीमिंग।
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी।
1: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर।
3: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान। ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच। एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत।
4: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली। तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली।
3: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
5: त्यामुळे माझा आजचा जो प्रश्न आहे ना तो अतिशय सोपा आहे, बरं का? म्हणजे तुम्ही म्हणाल काय हे किती छान, म्हणजे आज अगदी छान एका सफरीला गेलो आहोत तर किती ठिकाणांबद्दल जाणून घ्यायला आपल्याला आवडतं, नाही का? तर आज आपण काही समुद्र आणि मग तिथे केलं जाणारं संशोधन याबद्दल बोलणार आहोत, पण त्याआधी तुम्ही मला सांगणार आहात, एकीकडे आपल्या गप्पा सुरू असताना आपलं छान छान गाणी ऐकतो तर ती गाणी ऐकताना सुद्धा तुमचा आवडता समुद्र किनारा कुठला आहे, पण तो भारतातला असेल परदेशातला असेल नक्की लवकरात लवकर मला कळवा। दूरध्वनी क्रमांक मी सांगते 4515 41 32 आणि 4515 41 33। STD कोड आहे 02 2 आणि व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8657 66 10 71। तेव्हा सांगा मला की तुमचा आवडता समुद्र किनारा कुठला आहे, बरं की कसं आहे की या समुद्राच्या खोलीमध्ये सुद्धा बरंच काही दडलेलं असतं। हां, म्हणजे एखाद्या वेळेला असं लांब लांब पर्यंत काही जण सफरीसाठी जातात म्हणजे मग जाणवतं रे नाही काहीतरी आहे बरं का तळाशी, आणि मग असे अनेक शोध घेतले जातात आणि मग काही शहरं काही वस्ती असं बरंच काही आढळलेलं आहे जे काही कारणामुळे या समुद्राच्या तळाशी गेलं, अचानक पाण्याची पातळी वाढली किंवा काही भूगर्भीय हालचाली झाला ज्याला आपण भूकंप म्हणतो किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तिथे आणि मग त्याहीमुळे काही समुद्राच्या मोठ्याच्या मोठ्या लाटा आल्या, तर अशी अनेक शहरं आहेत की ज्याच्यामुळे ती पाण्याखाली गेली आणि त्याबद्दल आजही संशोधन सुरू आहे, बरं का? त्यातलं एक असं आहे ते म्हणजे आहे पावलो पेत्री नावाचं। ते ग्रीसमधलं आहे आणि साधारणपणे 1967 याचा शोध लागला। जवळपास 5000 वर्ष असं जुन्या शहरांमधलं एक काही खास शहरं आहेत त्याच्यात या शहराची गणना होते आणि जेव्हा याचा शोध घेतला गेला तेव्हा असं लक्षात आलं की अरे वा, इथले जे रस्ते आहेत, घरं आहेत, दगडी भिंती आहे किंवा तिथे असणारी स्मशानभूमी आहे किंवा विविध वस्तू आहेत, त्यांचं जतन इतक्या छान पद्धतीनं केलं गेलं होतं आणि त्यांनी एक अधोरेखित केली आहे एक गोष्ट, जेव्हा तिथं उत्खनन केलं गेलं, उत्खनन शक्य नाही पण तिथे शोध घेतला गेला आणि स्कूबा डायविंग

च्या माध्यमातून मंडळी खालपर्यंत जातात समुद्राच्या तळाशी. तसंच इथे स्कुबा डायव्हिंग सारखं जावं लागलं आणि मग इथे शोध घेतला गेला नेमकं तिथे काय होतं बरं, आणि ते जे शहर होतं ते कशा पद्धतीचं होतं, काही व्यापारी केंद्र होतं की साधंच शहर होतं. तर ह्या पावलो पेत्रीबद्दल असं जाणवलं की ह्याला एकतर हजारो वर्षांपूर्वीचा एक इतिहास आहे त्याला स्वतःला. इथे मानवी संस्कृती इतकी प्रगत होती आणि ते इतक्या छान संघटितपणे ही सगळी मंडळी राहायची हे तिथे आढळलेल्या काही गोष्टींमुळे समोर आलेलं आहे. तर म्हणजे आज आपण त्या काही शहरांबद्दल बोलणार आहोत की जी समुद्राच्या खाली गेलेली शहरं आहेत त्याच्याबद्दल. पण तुम्ही मला सांगणार आहात की तुम्हाला कुठला समुद्र किनारा सगळ्यात जास्त आवडतो बरं, हां तर लवकरात लवकर सांगा आता मला. आणि आता आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे छान असं गाणं.

0: मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे।
1: नमस्कार, मी जयदीप बगवाडकर। आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
2: तर मंडळी, माझा प्रश्न अतिशय साधा सरळ सोपा आहे। अनेकांनी मला म्हटलं की तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे। बरं, मी म्हटलं समुद्र किनारा, त्याचं काही नाव असेल, मग तो अगदी मुंबईचा तुम्हाला समुद्र किनारा म्हणायचा असेल, जुहू चौपाटी आहे, गिरगाव चौपाटी आहे, किंवा भारतातला, त्याच्या आधी मी म्हणेन की महाराष्ट्रातला, एवढी मोठीच्या मोठी आपल्याला किनारपट्टी लाभलेली आहे, तर त्यातलं कुठलं ठिकाण तुम्हाला खूप आवडत असेल, भारतातला असेल एखादा समुद्र किनारा, तुम्हाला आवर्जून ते ठिकाण खूप आवडलं असेल, सांगावंसं वाटत असेल आज ते ठिकाण, किंवा अनेक मंडळी परदेशी सुद्धा फिरून येतात आणि मग तिथला समुद्र किनारा सुद्धा खूप भावतो, तर असं तुम्हाला कुठला भावलेला आहे आणि त्याचं सांगण्यामागचं कारण तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी असं का म्हणते आहे। बरं, कारण आज आपण समुद्राखाली गेलेली जी शहरं आहेत त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत। इजिप्तमधलं एक प्राचीन बंदर आहे हेराक्लिओन नावाचं, ते जवळपास 2500 वर्षांपूर्वीचं असावं असं तज्ज्ञांचं इतिहासकारांचं मत आहे, आणि हे समुद्राच्या जवळ असणारं व्यापारी केंद्र म्हणून त्या काळी खूप फेमस होतं। कारण कसं आहे की जेव्हा काही व्यापारानिमित्त अनेक बोटी जात येत तेव्हा तिथे जर बाजारपेठ असेल तर किती बरं होईल, त्याच्यामुळे कदाचित ते व्यापारी केंद्र जे आहे किंवा प्राचीन बंदर जे आहे ते ह्या इजिप्तमध्ये हेराक्लिओन नावाच्या ठिकाणी खूप विकसित झालं। तिथे वेगवेगळ्या प्रकारची जी मंदिरं आहेत, राजवाडे आहे, मूर्ती आहे, नाणी, तसंच दगडी नांगरसुद्धा इथे पाहायला मिळाल्या। काही लिहिलेल्या शिळा देखील तिथे सापडल्या की दगडी काही कोरीव काम आहे त्याच्यावर केलं गेलेलं होतं, आणि 2000 फ्रेंच पुरातत्वज्ञ फ्रेक गोडिओ यांना अचानक त्याचा शोध लागला। खरं तर हे एक हरवलेलं शहर म्हणून खरं तर ह्याच्याकडे पाहिलं जातं, आणि इजिप्तच्या वैभवशाली इतिहासाचं एक जिवंत उदाहरण जेव्हा दिलं जातं एखाद्या शहराकडे बघून, तेव्हा सुद्धा या हेराक्लिओन शहराचं नाव आवर्जून घेतलं जातं, बंदराचं म्हणेन मी। आणि हे बुडालं कसं, तर अचानक भूकंप झाला, पूर आला, आणि मग हे शहर अचानक समुद्रामध्ये बुडालं। तर असं हे प्राचीन बंदर आणि इजिप्तशी निगडीत, नाही का? आपण अजूनही काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत, पण एकीकडे इथे मला मंडळी कळवत आहेत, बरं का, की त्यांचे आवडते समुद्र किनारे जे आहेत ते कोणते आहेत, बरं, आणि त्यांना कोणते कोणते अगदी जवळचे वाटत आहेत। मिलिंद टिपडीसांनी कळवलेलं आहे की वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा शांत असा आहे त्याच्यामुळे खूप आवडतो, तर गोव्याचा हरमळचा समुद्र किनारा त्यांना खूप आवडतो। रवींद्र पालव यांनी कळवलेलं आहे तारकर्ली देवबाग आणि मालवण स्वच्छ समुद्र किनारा आहे, शिरोडा बीच वेंगुर्ला असं कळवलेलं आहे आपल्याला स्वाती गावडे वाळके यांनी। तर सुनील जोशी यांनी कळवलेलं आहे की त्यांना रत्नागिरी गणपतीपुळे इथला समुद्र किनारा खूपच आवडतो। तर आपल्याला कळवलेलं आहे त्यांचं नाव बहुतेक त्या लिहायला विसरलेल्या आहे, सुमेधा परांजपे यांनी कळवलेलं आहे की त्यांना कशेळीचा समुद्र किनारा खूप आवडतो। मंगेश जोशी यांना त्यांनी कळवलेलं आहे की त्यांना समुद्र किनारा, समुद्रातील किल्ला खूपच आवडतो, अलिबागचा समुद्र किनारा त्यांना खूप आवडतो। तर आपल्याला ज्योतिबा इंगोले यांनी डोंबिवली इथून कळवलेलं आहे की त्यांना अंदमानचा समुद्र किनारा खूपच आवडला। बरं, विजेंद्र घाटोळे अकोला इथून त्यांनी कळवलेलं आहे की मला मुंबईचा समुद्र किनारा पाहिल्याचं आठवतंय, वा क्या बात आहे, तसे छान छान अभिप्राय अनेक श्रोत्यांनी दिलेले आहेत। तर मग चला आपण आता गाण्याकडे वळूया, एक छानसं गाणं ऐकूया आणि मग आपल्या गप्पा अशा सुरू राहतील। तुम्ही मला लवकरात लवकर कळवताय, लक्षात आहे ना की तुमचा आवडता समुद्र किनारा कुठला आहे, बरं ते

0: नमस्कार, मी सत्यजित प्रभू। शब्द स्वरांची संगीताची जादू अनुभवण्यासाठी आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: तर आपल्या या सफरीतलं पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे अटलीट याम नावाचं, साधारणपणे हे 1000 वर्षांपूर्वीचं ठिकाण असावं असं म्हटलं जात आहे। दगडी घरं, विहिरी, भांडी आणि तशी साधनं ही इथे सापडलेली आहेत आणि समुद्राच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाली, त्यामुळे काही भूकंपीय हालचाली झाल्यामुळे ते अचानक समुद्राखाली गेलं आणि इतिहासातल्या सगळ्यात जुन्या वस्तीस्थानांपैकी एक असं ह्या अटलीट यामकडे पाहिलं जातं। किती वैविध्य आहे नाही का प्रत्येक संस्कृतीमध्ये म्हणा किंवा त्या त्या काळाच ते संस्कृती जी आहे ती प्रतिनिधित्व करते, त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येकामध्ये किती बदल आहेत आणि किती छान वाटतं। आपल्याला कळवलेलं आहे मनीषा वारंग यांनी बोरिवली इथून की आमचा वेंगुर्ल्याचा किनारा आहे तो फारच छान आहे आणि त्यांना तो खूप आवडतो। रजनीकांत पाटील यांनी कळवलेलं आहे की त्यांना सुद्धा समुद्रकिनारा आवडतो आणि मुंबईचा पण लोक खरं तर तो चांगला ठेवणं त्याचं खूप गरज आहे, समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणं। तर आपल्याला कळवलेलं आहे देवेन सोनावणे यांनी की त्यांना कलंगूटचा समुद्रकिनारा खूप आवडतो। वा, खूपच छान, धन्यवाद।

आपल्याला कळवलेलं आहे सुरेश पुट्टजवार यांनी की त्यांना सुद्धा समुद्रकिनारे सगळेच आवडतात. आत्माराम खराडे म्हणतायत की वरळी सी फेस त्यांना खूप आवडतो आणि सूर्य मावळताना पाहिला की खूप छान वाटतं. अगदी खरं आहे, वेगवेगळी कारणं आहेत, प्रत्येकाला समुद्रकिनारा आवडतो याचं. दीपा पालकर यांनी सांगितलेलं आहे की त्यांना समुद्रकिनारा कुठला आवडतो ते म्हणजे फ्रीडम बीच ऑफ फुकेट हा त्यांचा खूप आवडता आहे आणि तो खूप भूल घालतो मनाला असं त्यांचं म्हणणं आहे. गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा खूप आवडतो असं आपल्याला कळवलेलं आहे आपल्या श्रोत्यांनी. तर असे मस्त मस्त अभिप्राय अनेकांचे आलेले आहेत. स्वस्तिक गरड असं त्यांचं आडनाव आहे. तर मंडळी तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला कुठला समुद्रकिनारा भावतोय त्याबद्दल.

0: नमस्कार, मी आदित्य ओक, सुमधुर गाणी गप्पा मान्यवरांच्या मुलाखती श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजेच निखळ मनोरंजनाची हमी, तेव्हा ऐकत रहा FM रेनबो वाहिनी।
1: सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। आपल्याला हेमंत धोंडे यांनी विरार इथून कळवलेलं आहे, त्यांना अर्नाळाचा बीच खूप आवडतो। तर समीर नाईक म्हणत आहेत की मालवण म्हणा, तारकर्ली म्हणा, जुहू म्हणा, त्यांना सगळेच समुद्र किनारे खूप भावतात। सुभाष गडकरी म्हणाले की त्यांना मालाड मार्वेचा समुद्र किनारा खूप आवडतो, कारण 1983 पासून तिथे ते कामासाठी जात होते, त्यांचं ऑफिस त्याच भागामध्ये होतं। सुहास पांडे म्हणाले की त्यांना मॉरिशसचा समुद्र किनारा खूप आवडतो, त्याचं कारण असं की तिथे असणारी सप्तरंगी वाळू। असे इतके मस्त मस्त अभिप्राय आपल्याला अनेक श्रोत्यांनी सांगितलेले आहेत। आपल्याला कळलेलं स्वाती पित्रे यांनी की त्यांना अलिबागचा समुद्र किनारा खूप आवडतो, हल्ली पर्यटनामुळे थोडासा अस्वच्छ झाला असताना वाटतं थोडासा, पण प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी। समुद्र किनारी जा किंवा डोंगर दऱ्या आहेत किंवा कुठेही फिरायला जा,

आपण आपल्या परिसराची आपण आपल्या भागाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना त्या अलिबागचा किल्लासुद्धा खूप आवडतो असं त्यांनी आवर्जून इथे कळवलेलं आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा सांगा तुमचं आवडतं ठिकाण कुठलं आहे बरं, हे समुद्रकिनारा नेमका कुठला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो. तर असंच आपल्या भारताजवळचं सांगायचं झालं तर ते म्हणजे द्वारका. आणि द्वारका श्रीकृष्णाची नगरी तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि काही वर्षांपूर्वी NIOT संस्थेनं अनेक शोध त्या संदर्भातले घेतले. तिथे काही दगडी भिंती म्हणा, स्तंभ म्हणा, रस्ते, तसंच मातीची भांडी आणि इतरही अनेक गोष्टी सापडल्या. आणि ह्यावरती अजूनही संशोधन सुरू आहे की नेमकं ह्याचा काळ निश्चित कोणता करायचा किंवा इथे आढळलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या किती जुन्या आहेत. आणि हे सगळं कुठेतरी आपल्या एक धार्मिक भावना म्हणा त्या श्रीकृष्णाशी सगळं जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे तर ह्याच्यावर होणारं संशोधन देखील तितकंच काळजीपूर्वक केलं जात आहे. ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं हे छान असं गाणं.

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर मंडळी, आपण अशा वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल जाणून घेत आहोत। सगळे मंडळी सांगतायत की त्यांना कुठे कुठे जायला आवडतं बरं, आणि मग तिथला समुद्रकिनारा त्यांना का भावतो, तिथे असणारी वाळू म्हणा, स्वच्छता म्हणा, शांतता म्हणा, किंवा मग त्या समुद्राचं निळं क्षार पाणी, अशा अनेक गोष्टी या मंडळींना भावतायत। तर आता आपण पुढच्या आपल्या ठिकाणाकडे वळायचं का बरं, तर मग चला सांगते तुम्हाला असं एक छान ठिकाण, ते म्हणजे आहे द सन केन सिटी नावाचं, जे इटलीमध्ये होतं आणि रोमन साम्राज्याच्या काळातलं ते एक ऐषारामी शहर म्हणून त्याकडे खरं तर पाहिलं जायचं। त्या ठिकाणाचं नाव आहे बाइया, म्हणजे BAIAE असं खरं तर त्याचं स्पेलिंग होतं। इसवीसनपूर्व 2 ते अगदी 4 शतकापर्यंत भरभराटीला आलेलं असं हे शहर होतं। तिथले रस्ते म्हणा, स्नानगृह म्हणा, घरं म्हणा, पुतळे किंवा राजवाड्यांचे जे अवशेष आहेत, त्या सगळ्यातून एक गोष्ट अधोरेखित होते की ते किती तरी प्रगत म्हणा किंवा एक अतिशय आपण म्हणू की पुढारलेलं, खूप सुसंस्कृत आणि एक वेगळ्याच एक ऐशोआराम आपण ज्याला म्हणतो की श्रीमंती दाखवणारं असं ते एक शहर होतं। आणि रोमन विला, थर्मल बाथ्स म्हणा किंवा रंगमंच, मंदिर, भिंतीवरील चित्र, अनेक पुतळेसुद्धा ह्या आपण म्हणू की उत्खननामध्ये सापडले। हे वेगळ्या प्रकारचं उत्खनन असतं, कारण काय समुद्राच्या तळाशी जाऊन त्या वस्तूंना धक्का न लागता ते खूप सांभाळून करणं खूप गरजेचं असतं। त्याच्यामुळे हे करताना खूप खबरदारीसुद्धा बाळगावी लागते। आणि दुसरं असं की ह्या शहराबद्दल अजून एक गोष्ट समोर आली, ते म्हणजे त्या काळामध्ये हे रोमन लोकांच्या आवडीचं सुट्टीचं असं ठिकाण होतं, त्यामुळे त्यांना हे शहर म्हणा किंवा ती जागा विशेष आवडायची। काशीनाथ यांनी नवापाडा येथून कळवलेलं आहे की त्यांना अलिबाग आणि बंदर, तो आजूबाजूचा जो परिसर आहे तो त्यांना खूप भावतो। संयोगिता बापट यांनी कळवलेलं आहे की त्यांना गुहागर जे आहे तो समुद्रकिनारा खूप आवडतो। प्रणव शिंदे यांना जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी यांना हा जो आहे तो समुद्रकिनारा खूप आवडतो। दीपा पालकर म्हणत आहेत की शिवराजपूरचा समुद्रकिनारा जो आहे तो निळं निळं पाणीसुद्धा त्यांना खूप छान वाटतं। रुपाली भगत मुलुंड इथून कळवत आहेत की त्यांना कोकणातला वेळागरचा समुद्रकिनारा भावतो। तर वाढवणचा बीच आवडतो, वैश्वी आणि ज्योती कडू यांनी कळवलेलं आहे। रघुनाथ यांनी कळवलेलं आहे की सिंधुदुर्ग किल्ला आणि तिकडचा समुद्रकिनारा खूप भावतो त्यांना। चंद्रशेखर भाटवडेकर यांनी त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे, त्यांना कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रमोद राऊत धाराशिव इथून कळवत आहेत की गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा त्यांना खूप भावला। संदेश नाईक म्हणत आहेत की चौल आणि रेवदंड्याचा समुद्रकिनारा त्यांना खूप भावला। तर गावंड जगदीश गावंड यांनी कळवलेलं आहे की त्यांना उरणजवळ असलेला जो समुद्रकिनारा आहे तो त्यांना खूप आवडतो। भुवनेश रघुनाथ यांनी ते काही चक्क समुद्रकिनाऱ्याचे फोटो

पाठवलेले आहेत आणि ते तो त्यांना कसा आवडतो हे देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. रवींद्र पाटील यांना अलिबागचा समुद्रकिनारा खूप आवडतो. गोवा कन्याकुमारी असं आपल्याला कळवलेलं आहे श्रीपाद जोशी यांनी. तर असे मस्त मस्त अभिप्राय सगळ्या श्रोत्यांचे अजूनही येत आहेत आणि मलाही खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांचे अभिप्राय वाचताना सुद्धा. ऐकू एक छान असं गाणं सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं, मुंबईचा फौजदार या सिनेमातलं.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: शिरोडाचा समुद्र किनारा आवडल्याचं कळवलेलं आहे आपल्याला संजीव परब यांनी। तर देवगड आणि तांबळ डेग नावाचा समुद्र किनारा कळवलेला आहे चारुलता जोशी यांनी। तर बघूया अजून आपले श्रोते काय म्हणत आहेत। ते स्मिता नाईक यांनी कळवलेलं आहे की त्यांना वरळीचा समुद्र किनारा खूप भावतो कारण त्यांचा जन्मच वरळी इथं झालेला आहे। घरातून समुद्र किनारा दिसायचा असं सुद्धा त्या कळवत आहेत। पद्मा कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे की गणपतीपुळे आणि गोव्याचे सगळेच समुद्र किनारे त्यांना खूप आवडतात। वा वा वा। तर अजूनही श्रोते कळवतात आपल्याला फोनच्या माध्यमातून सुद्धा अनेकांनी कळवलेलं आहे। प्रकाश कुलकर्णी यांनी कळवलेलं आहे की मद्रासचा मरीना बीच जो आहे तो त्यांना खूप आवडला। साधारणपणे 20 वर्षांपूर्वी ते तिकडे गेले होते पण अजूनही त्याच्या आठवणी ज्या आहेत त्या तशाच ताज्या आहेत त्यांच्या मनामध्ये। त्याच्यानंतर तो म्हणजे एक पोर्ट रॉयल नावाचा जमैकाच्या परिसरातला एक भाग, तो काही कारणासाठी थोडा कुप्रसिद्ध होता, दरोडे म्हणा किंवा असं काहीसं तिथे खूप मोठ्या प्रमाणावर चालायचं, पण याचं तो तसंच झालं की समुद्र किनाऱ्याजवळचं अनेक काही कारणांमुळे पाण्याची पातळी वाढली आणि मग ते शहर अचानक दिसेन असं झालं। तर चीनमधलं शिचेंग नावाचं, जे आधी खरं तर चेंग म्हणून ओळखलं जायचं आणि झेजियांग प्रांतामध्ये जेव्हा धरण बांधलं त्यामुळे हे शहर पाण्याखाली गेलं आणि 2001 अचानक त्या वेळेच्या काही लोकांना हे सापडून आलं किंवा आढळलं असं आपण म्हणूया। राजवाडे, घरं, रस्ते, मंदिर, पूल, कमान त्या काळात जशी असायची तशी, दगडी भिंत आणि अनेक कलाकृती खरं तर पाहायला मिळाल्या। आणि हे जे शी चेंग किंवा चेंग म्हणून ओळखलं जायचं हे जे शहर आहे ते खरं तर लायन सिटी असं म्हणून सुद्धा प्रसिद्ध होतं। आणि झालं असं की कियाडो आणि शिन आन नावाच्या नदीवरती धरण बांधल्यामुळे अचानक आजूबाजूच्या परिसरामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती वाढली आणि त्याच्यामुळेच नेमकं हे जे शहर आहे चेंग नावाचं ते पाण्याखाली गेलं। रातोरात बहुतेक हे झालं असं काही जणांचं म्हणणं आहे। म्हणजे एक पुढचं आपण छान असं गाणं ऐकूया आणि मग आपल्या गप्पांकडे वळूया। शेवटची 10 मिनिटं शिल्लक आहेत, बघा लवकरात लवकर मला फोन करा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगा बरं।

प्रकाश शिंद्यांनी कळवलेलं आहे की त्यांना मुरुड जंजिराचा समुद्र किनारा जो आहे तो खूप आवडतो आणि ते बहुतेक आता तिकडेच आहेत. त्यांनी तिकडनं फोटो सुद्धा पाठवलेला आहे. मंगेश म्हात्रे यांनी दादरचा समुद्र किनारा जो आहे तो कळवलेला आहे. अंदमानचे समुद्र किनारे सगळेच अप्रतिम आहे आणि पाणी देखील खूप छान आहे, तिकडचं निळं क्षार आहे. नील यांनी ठाणे इथून कळवलेलं आहे. श्रीपाद जोशी यांनी त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. विठ्ठल मसलेकर यांनी पालघर आणि वाढवण जवळ समुद्रकिनारा कळवलेला आहे. चंद्रशेखर भाटवडेकर यांना गोव्याचे समुद्रकिनारे खूप भावतात. भोगवे आणि देवबाग असा उल्लेख केलेला आहे संदेश नाईक यांनी. महाराष्ट्राचं मिनी गोवा असणारं अलिबाग असं म्हणाले रसिक म्हात्रे यांनी कळवलेलं आहे. विजेंद्र घाटोळ यांनी कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. शुभलक्ष्मी मस्तकार यांना गोव्याचं आवडलेलं आहे. तर फिरोज सिंगापुरिया यांना मरीन ड्राईव्ह समुद्र किनारा आवडल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. अनेक मंडळी फोनच्या माध्यमातून सुद्धा सांगू पाहत आहेत की त्यांना कुठले समुद्र किनारे विशेष भावत आहेत. तर विला एपेनक्वेन असं एक नाव आहे. अर्जेंटिनामध्ये खूप लोकप्रिय होती खरं तर ही जागा, पण अचानक धरण तुटल्यामुळे पूर आला आणि अख्खच्याख शहर जे आहे ते पाण्याखाली गेलं. तिथले रस्ते, इमारती आणि वृक्षांचे सुद्धा सांगाडे सापडले. खरं तर इथे असणारे जे हॉटेल आहे, चर्च आहे आणि रस्ते आणि उद्यानं याच्यासाठी ते विशेष प्रसिद्ध होतं आणि वेगवेगळ्या कारणांसाठी खरं तर हे विला एपेनक्वेन खूप प्रसिद्ध होतं अर्जेंटिनामधलं. ओलूस नावाचं तुर्कीमधलं सुद्धा असंच एक लिथियन संस्कृतीचं प्रतिनिधित्व असणारं शहर, जे समुद्राच्या जवळचं प्राचीन बंदर आणि बाजारपेठ, व्यापारीदृष्ट्या महत्वाचं शहर, अशा अनेक कारणांसाठी ते प्रसिद्ध होतं. आणि क्लिओपात्राचा राजवाडा अलेक्झांड्रिया याचा उल्लेख केल्याशिवाय कार्यक्रम आपण संपवू शकत नाही. तर अशा अनेक अनेक ठिकाणं आहेत, त्यातल्या काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. व्हॉट्सअपचं माध्यम तर आहेच आणि तुमचे इतके छान छान अभिप्राय आज मला इथे वाचायला मिळाले. फोनच्या माध्यमातून अनेकांनी संवाद साधून सुद्धा सांगितलं की त्यांना कसे वाटले हे सगळे ठिकाणं जी आहेत ती, किंवा त्यांना समुद्रकिनारे कसे भावले याबद्दल सुद्धा. ऐकूया एक छानसं गाणं.

0: नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz।
1: चला म्हणजे आता घड्याळ सुद्धा दर्शवायला लागलेला आहे की कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे। पण आज तुमच्या सगळ्यांचा इतका छान भरभरून प्रतिसाद मला मिळाला, आपल्या गप्पा आणि गाण्यांमध्ये वेळ कधी आणि कसा संपला हे सुद्धा कळलं नाही, नाही का मंडळी? चला तर मग आता आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत तुम्हाला मी ऐकवणार आहे आणि ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात बातमीपत्र। आणि आता मात्र मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे। एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन। तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा आणि स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका। चला तर मग तुमच्या रेडिओ सखीला RJ मधुलिकाला इथेच निरोप द्या। नमस्कार।

नमस्कार, मी अंकिता आपटे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता त्यावर चर्चा करावी असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेच्या कामातही वारंवार व्यत्यय आल्यानं कामकाज 5:15 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं। अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणग्यांमधल्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकात फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली। इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्याशी संबंध असल्याच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा आणि इतर समाजमाध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे। नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीपफेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे। आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपदक पटकावलं, तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं। ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले, तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 776 अंकांची वाढ झाली आणि तो 76,836 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 229 अंकांची वाढ नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत गदारोळात सादर. इथेनॉल मिश्रित इंधन व्यवसायातल्या नफेखोरी संदर्भातील समाज माध्यमावरच्या पोस्ट विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय. आणि भंडारा पोलिसांद्वारे सुमारे 1 कोटी रुपयांचा 200 किलोग्राम गांजा जप्त. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं.
2: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024.
1: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही कामकाज तहकूब झालं. गदारोळ सुरुच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला.

0: त्यामुळे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्याशी संबंध असल्याचा समाज माध्यमावरच्या पोस्ट विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयानं गडकरी यांना मेटा आणि इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. एमपीएससीच्या ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तसंच त्यांच्या पाठीशी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब भरती परीक्षेतील पेपरफुटीबाबत प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातल्या टिटंबा इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दखल घेतली आहे. त्यांनी तातडीनं धारणी आणि टिटंबा इथं भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसंच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा त्यांनी केली. शनिवारी टिटंबा आश्रमशाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात कमी पावसामुळे धान पिकाला पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली असून भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. राज्यातील पावसाच्या परिस्थितीबाबत माहिती देताना ते म्हणाले की प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत धरणातील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आपत्तीग्रस्त परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जातो. महसूल विभाग संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. भंडारा पोलिसांनी साकोलीजवळ कारवाई करत सुमारे 200 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत 1 कोटीहून अधिक असल्याचं सांगण्यात आलंय. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकमध्ये हा गांजा आढळून आला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून गांजासह ट्रक जप्त करून पुढील तपास सुरू आहे. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. डॉ कलाम यांनी एका विकसित, आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं तर डॉ कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंचायत समितीमार्फत दिव्यांगांसाठीच्या योजनेत 10,000 रुपयांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी 2,000ची मागणी केल्याचा आरोप करत दिव्यांग बांधवांनी आज भंडारा पंचायत समिती कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी भीक मागून जमा केलेले पैसे सभापतींच्या दालनात नेऊन निषेध नोंदवला. दरम्यान आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांकडून घेतलेले पैसे परत केले जातील आणि आवश्यक कारवाई केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 22,365 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहे. पात्र लाभार्थ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आपले सरकार सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वितरित केलेल्या निधीच्या वापराचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून एका आढावा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीला महाराष्ट्र सरकारचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. केंद्र सरकारनं यापूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला पहिल्या हप्त्यापोटी 335 कोटी रुपये दिले होते. राज्यानं यातील सुमारे 260 कोटी रुपये वापरले असून निधी वापराचा निश्चित केलेला 75% निकष पार केला आहे, ज्यामुळे राज्य दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहे असे आढावा बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केलं. गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा अंदाज आहे. उद्या गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान आगामी काही तासांमध्ये नागपूरसह पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत गदारोळात सादर. इथेनॉल मिश्रित इंधन व्यवसायातल्या नफेखोरी संदर्भातील समाज माध्यमावरच्या पोस्ट विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय. भंडारा पोलिसांद्वारे सुमारे 1 कोटी रुपयांचा 200 किलोग्राम गांजा जप्त. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतरबंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपर फुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षण काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
0: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथल्या एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. नीट परीक्षेतल्या अपयशामुळे नैराश्य आल्याचं या विद्यार्थिनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे.

0: अंतर्बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अबू सालेम याच्या सुटकेच्या अर्जावरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. 2005 पोर्तुगालमधून सालेमचं प्रत्यार्पण झालं तेव्हा त्याला 25 कारावास दिला होता. या काळात चांगल्या वागणुकीबद्दल 3.5 सूट शिक्षेतून मिळाल्याचा दावा करून त्यानं मुंबई उच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दावा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयानं दिल्यावर सालेमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर झाली. उद्या सविस्तर निवाडा दिला जाईल. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातून नफा मिळवल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा, गुगलसह इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परवानगी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले काही दूध पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. या आंतरराज्य रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसंदर्भात प्राप्त झालेली तक्रार, पुरावे आणि निवेदनांची चौकशी करण्यासाठी एमपीएससीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 22 रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेच्या मुलाखतीच्या संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 21 एका व्यक्तीनं पेपर फुटल्याची तक्रार एमपीएससीकडे केली होती. नंतर हा दावा चेष्टेनं केला असल्याचं तक्रारदारानं एमपीएससीला कळवलं असल्याचं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
1: मी तक्रार केली होती, ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक उमेदवार आहे, तो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा 12-14 झालेली आहे, आता पुढची 10-12 परीक्षा होणार नाहीये, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे.
0: टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 7 राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 265 चिपळूण हा मतदारसंघ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा राज्यातला पहिला मतदारसंघ ठरला आहे. मतदान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे शक्य झाल्याचं चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लेगाडे यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरण्याचा मानही चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरो बुद्रुक गावानं पटकावला होता. केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह

बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटीविरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतरबंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ। पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी। पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। विरोधकांच्या गदारोळातच पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं। विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले। 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे। त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे। पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे। संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो। या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत। तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत।
0: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे। ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील। कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लॅस्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं। छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं। 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी प्राप्तिकर परतावा भरताना 1 अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा जास्त एकंदर उत्पन्न दाखवलं आहे। 2021-22 ही संख्या 142 इतकी होती असं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे। शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे, त्यामुळे लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं। जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते। या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे। त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे। पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं

आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर 3 महिन्यांनी तर BS4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017 ते 2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन MSRDC कडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार HDFC बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीममधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळं 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. MV ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता, युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती या राजदूतांना केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाटाघाटींसाठी एकत्र आणण्याचा आणि मध्य पूर्वेतलं युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यस्थांनी प्रगती साधली आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले 3 दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्यपदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून

आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली।
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं।
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली।
3: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी। ही गोष्ट अवश्य ऐका। 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला।

0: FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
3: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: Nitty Gritty, the band there with the track All I Have to Do Is Dream, one of those most famous songs. Up next, I'm going to be playing you Singing the Blues by Ainsley, but we get into a very, very tiny break post that I'm going to be playing you this track. Stick around. This is Country Carnival, and we're coming to you absolutely live from the studios.
1: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically Yours.
2: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
3: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजा राणीचं भव्य स्वागत केलं.
2: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
3: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन AIR च्या माध्यमातून आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन. आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

FM रेनबो आणि न्यूज ऑन AIRच्या माध्यमातून आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन. आणि नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत आपल्या मालिकेकडे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या नद्यांबद्दल जाणून घेत असतो. आणि हे जाणून घेत असताना शक्यतो त्या नद्यांचा पौराणिक संदर्भ तो जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. आज ज्या नदीबद्दल आपण जाणून घेणार आहोत, गंडक, गंडकी या नावाने ती ओळखली जाते आणि तिला नारायणी असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामागे कारण आहे, आपण ते थोडक्यात जाणून पण घेऊया. नेपाळ आणि भारत या दोन्ही देशांमधनं वाहणारी ही एक प्रमुख नदी आहे गंडकी. आणि हिमालयातनं तिचा उगम होतो, त्यानंतर मग बिहारच्या मार्गाने ती पुढे गंगेला मिळते. ह्या नदीबद्दल जे खास आपण त्याला जे म्हणतो ना, म्हणजे एक वैशिष्ट्य की दोन देशांमधनं ती वाहते, तर नेपाळमध्ये वरचा जो भाग आहे त्यामध्ये तिला काली गंडकी असं म्हटलं जातं आणि त्यानंतरच्या खालच्या भागात तिला नारायणी म्हटलं जातं. आणि आपल्याकडे भारताच्या भागामध्ये म्हणजे उत्तर प्रदेश बिहारमध्ये तिला गंडक असं सुद्धा म्हटलं जातं. या नदीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे या नदीमध्ये प्राप्त होणारा शाळीग्राम नावाचा दगड. त्याच्या मागे जी कथा सांगितली जाते की एकतर ही गंगेची हिमालयातनं उगम पावणारी एक उपनदी आहे, तर असं म्हटलं जातं की गंडकी ही एक मुलगी होती आणि ती एका गणिकेची मुलगी होती. आणि त्या काळातल्या कठोर सामाजिक नियमांनुसार तिलासुद्धा आपल्या आईप्रमाणेच तो व्यवसाय करणं भाग होतं. पण तिच्या मनामध्ये मात्र

वेगळी भावना असायची. एके दिवशी असं झालं, एक अत्यंत देखणा तरुण तिच्याकडे आला. त्याने तिला भरपूर धन दिलं, पण तिच्याकडे न पाहता तो लगेच निघून गेला. मग गंडकीने त्याची निष्ठेने वाट पाहिली आणि त्यानंतर तो तरुण तिच्याकडे परतला. त्यानंतर गंडकीने त्याची प्रेमाने सेवा केली आणि त्याला स्नान घालत असताना तिने पाहिलं की त्याचं संपूर्ण शरीर हे कुष्ठरोगानं विदीर्ण झालेलं आहे. तरीही तिने अजिबात किळस न बाळगता त्याला पूर्णपणे मनाने स्वीकारलं. ते पाहून सगळेच जण आश्चर्यचकित झाले की इतका भयंकर आजार असलेल्या माणसाची तू एवढ्या प्रेमाने सेवा कशी करू शकतेस. सकाळ झाली, सूर्योदय झाला आणि त्या तरुणाचा मृत्यू झाला. पण आपण त्या व्यक्तिमत्वासोबत त्या काळापुरतं होतो या जाणीवेने गंडकीने त्याच्यासोबत सती जाण्याचा निर्णय घेतला आणि ती चितेवर बसताच एक चमत्कार घडला की त्या तरुणाचं शरीर सुवर्णमय झालं आणि त्याच्या चार भुजा प्रकट झाल्या. आणि मग प्रत्यक्ष भगवान विष्णू यांनी तिला दर्शन दिलं आणि ते म्हणालेत की तुझी निष्ठा आणि तुझं जे समर्पण आहे त्याची परीक्षा मी घेत होतो आणि त्या परीक्षेमध्ये तू अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालेली आहेस आणि मग तुला मी 3 वर मागण्याचा एक अधिकार देतो. त्यावर अत्यंत नम्रतेने गंडकी असं म्हणाली की तुम्ही मला सोडून जाऊ नये, हाच अधिक म्हणजे हाच वर मला हवा आहे. आणि मग तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी माफ करा विष्णूंनी तिला सांगितलं की एका शापामुळे शिळा तुला दगड बनावं लागणार आहे, पण तू गंडकी नदीच्या रूपाने मला शिळा बनावं लागणार आहे. मला एक शाप प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे मला शिळा बनावं लागणार आहे. तर तू गंडकी नदीच्या रूपाने पृथ्वीवर वाहशील आणि मी शाळीग्रामाच्या रूपाने सदैव तुझ्या कुशीत वास करीन आणि अशा प्रकारे आपण एकत्र राहू. आणि अर्थातच तिने ते मानलं आणि त्यातून ही संपूर्ण जी कथा आहे त्याच्यातनं मग तो शाळीग्राम म्हणजे विष्णूचं रूप मानला जाणारा तो दगड आणि गंडकी यांचं नातं जोडलं गेलं. अजूनही याच्याशी निगडीत एक कथा आहे, त्याच्याकडे मी वळणार आहे, पण तत्पूर्वी आपण हे गीत ऐकूया.

गंडक किंवा गंडकी नदीबद्दल आपण बोलत आहोत आणि गंडकी नदीमध्ये सापडणारा शाळीग्राम ती शिळा ज्यांना भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं तर त्याबद्दलची एक कथा आपण जाणून घेतली. दुसरी कथा अशी आहे की शिवपुराणामध्ये आलेली ही कथा आहे की प्राचीन काळी शंखचूड नावाचा एक राक्षस होता आणि त्याची पत्नी तुळशी ही खूप तेजस्वी आणि सुंदर होती. ती पतिव्रता असल्यामुळे शंखचूडाचा वध करणं अशक्य झालं होतं आणि जेव्हा शंखचूड याचं भगवान महादेवांशी युद्ध सुरू झालं त्यावेळेला भगवान विष्णूंनी शंखचूडाचं रूप धारण केलं आणि तुळशीसोबत त्यांचा जो वार्तालाप झाला त्यामुळे तिचं पातिव्रत्य भंग झालं आणि त्यामुळे शंखचूडाला लाभलेलं जे कवच होतं तिच्या पातिव्रत्याचं ते नाहीसं झाल्यामुळे शंखचूडाचा वध करणं शक्य झालं. तुळशीला ज्यावेळेला हे समजलं की आपला वापर करून भगवान विष्णूंनी अशा पद्धतीने आपल्या पतीचा वध केलेला आहे त्यावेळेला ती विलक्षण संतापली आणि तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही एक शिळा बनून किंवा एक दगड बनून राहाल. आणि मग त्यावेळेला विष्णूंनी हा शाप स्वीकारला आणि त्यावेळेला तिलाही एक असं वरदान दिलं की तू अव्याहतपणे नदीच्या रूपामध्ये पृथ्वीवर अजरामर होशील. तीच ही गंडकी नदी आणि त्यामधल्या शाळीग्रामचा संदर्भ हा असा सुद्धा या कथेतनं दिला जातो. ही जी हा जो शाळीग्राम आहे त्याचा उपयोग विशेष करून मूर्तींसाठी अनेक मंदिरांमध्ये आपल्याकडे झालेला दिसतो. जसं की तुळजापूरच्या भवानी देवीची मूर्ती आहे ती याच गंडकीमधल्या शाळीग्राममधनं निर्माण झालेली आहे असा संदर्भ आढळतो. आणि त्यामुळे ही नदी तर महत्त्वाची आहेच, मुळातच ती गंगेची उपनदी तिला म्हटलं जातं. गंडक गंडकी नेपाळ भारताशी असलेला तिचा संबंध, पण त्याबरोबरच पौराणिक या दोन कथांमुळे तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो आणि त्या शाळीग्रामाची कथा ही किती विलक्षण आहे तीच आपण जाणून घेतलीत FM रेनबो वर न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातनं 107.1 MHz वर.

0: विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष

नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो